0: You have been listening to The Hindi Show. Join us next Sunday to contribute and provide feedback on anything you heard today. Contact us on feedback@dapanradio.org.au.
1: आप सुन रहे थे हिंदी कार्यक्रम.
2: लक्षात ठेव, घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन्स. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट्स फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा तुमच्या हक्काचा मराठी माणूस. 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा, 0430-583-588.
3: सर्व व्यावसायिक प्रायोजक यांच्या आर्थिक मदतीबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत पुण्याहून प्रसारित होणाऱ्या बातम्या, एक गाणे आणि त्यानंतर पहिला कार्यक्रम. सिडनीमधील बांधकाम क्षेत्रातील समस्यांवर श्री हितेंद्र जगदाळे यांची श्री दीपक अवसरे यांच्यासोबत चर्चा.

नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे। ठळक बातम्या, महाराष्ट्रात दुष्काळाबाबत उपाययोजना सुरू, मात्र गांभीर्यात दिवसेंदिवस वाढ। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत असंतोषामध्ये वाढ। 174 प्रवाशांचे प्राण वाचवणारे फ्लाय दुबईचे वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव। आणि आशियाई स्पर्धेमध्ये भारताला महिला हॉकीतील ऐतिहासिक विजेतेपद। महाराष्ट्रात दुष्काळाबाबत वेगवेगळ्या पातळ्यांवर उपाययोजना सुरू आहेत। सरकारनं गेल्या आठवड्यात 268 तालुक्यांमध्ये दुष्काळाबाबत अधिसूचना प्रसिद्ध करून उपाययोजना सुरू केल्या आहेत। शुक्रवारी या तालुक्यांमध्ये थकीत पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली। या तालुक्यांमधल्या विद्यार्थ्यांचं 10वी आणि 12वीचं परीक्षा शुल्कही रद्द करण्यात आलं आहे। अनेक ठिकाणचं खरीप पीक पूर्णपणे हाताबाहेर गेलं असून अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे रब्बी पिकावरही परिणाम होणार आहे। दरम्यान ऑक्टोबर हीटचा परिणाम यंदा तीव्रपणे जाणवत आहे। सगळीकडच्या तापमानात 2 ते 3 सेल्सिअसची वाढ झाली आहे। मुंबईमधली 10% पाणी कपात कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। परतीच्या पावसानं अजिबात दिलासा न दिल्यामुळे पुढचे 7-8 शेती आणि पिण्याच्या पाण्याबाबत आणि दुष्काळी भागातल्या लोकांच्या दैनंदिन समस्यांबाबत मोठं प्रश्नचिन्ह आहे। दुसरीकडे सततची नापिकी, कर्ज आणि दुष्काळी स्थितीमुळे मराठवाड्यामध्ये 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये या घटना घडल्या। भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत विरोधी पक्षांकडून असंतोष वाढत आहे। मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेबाबत इतर 2 आयुक्तांनी मतभिन्नता व्यक्त केल्यानंतर आता निवडणूक आयोगानं फॉर्म 6 बदल केला असला तरी ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवावं अशी विरोधी पक्षांची मागणी आहे। काँग्रेस जनता पार्टीनं शुक्रवारी मुंबईत आणि नवी दिल्लीमध्ये याबाबत निदर्शनं केली। शुक्रवारी इंडिया आघाडीच्या बैठकीतही ही मागणी करण्यात आली। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मिळून मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मोठा मोर्चा काढणार आहेत। विरोधी पक्षांतर्फे महाभियोगही दाखल केला जाणार आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारत सरकारनं आता अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करायला मंजुरी दिली आहे। पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था इथं हे केंद्र स्थापन होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ही माहिती दिली। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारातील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाविरोधात स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या तीव्र आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारनं शुक्रवारी आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची तडकाफडकी बदली केली आहे। त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना तात्काळ पदमुक्त करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत। गेल्या काही महिन्यांपासून आयोगाच्या कामकाजातील त्रुटींविषयी पुण्यासह राज्यभरामध्ये विद्यार्थ्यांनी या विरोधात आंदोलन केलं होतं। 174 प्रवाशांचे प्राण वाचवणारे फ्लाय दुबईचे भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे। मच्छार यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संवाद साधून त्यांचं कौतुक केलं। सहवैमानिकानं मच्छार यांच्यावर हल्ला केला होता, मात्र जखमी अवस्थेतही दाखवलेल्या दुर्दम्य प्रसंगावधानामुळे 174 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले। मच्छार यांच्या धाडसाला सलाम करत इस्रायलच्या मुंबईतल्या वाणिज्य दूतावासानं मुंबईतल्या प्रमुख मार्गांवर फलक उभारले आहेत। नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी शुक्रवारी दैदिप्यमान कामगिरी केली। भारतीय महिला हॉकी संघानं शुक्रवारी चीनला 1-0 नमवत ऐतिहासिक सुवर्णपदकाला गवसणी घातली। भारतीय महिला संघानं तब्बल 44 आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलं। भारत या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात 16 25 आणि 35 अशा 76 पदकांसह 5व्या स्थानावर पोहोचला आहे। भारतीय हॉकी संघाचा 2028 होणाऱ्या लॉस एंजल्स ऑलिम्पिकसाठी प्रवेश निश्चित झाला आहे। अग्रलेख, फ्लाय दुबईच्या विमानात झालेल्या प्रकाराबाबत लोकमतनं कॉकपीटच्या दाराआडचा धोका या अग्रलेखामध्ये वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले आहेत। महाराष्ट्र टाइम्सनं याच विषयावर जीवघेणा हवाई थरार या अग्रलेखामध्ये हेच पैलू मांडले आहेत। निवडणूक आयोगानं फॉर्म 6 केलेल्या बदलांबाबत लोकमतनं आयोगाची माघार या अग्रलेखामध्ये पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। मटानंही अशाच स्वरूपाचा अग्रलेख लिहिला आहे। लोकमतनं
डबल इंजिन दुष्काळ या अग्रलेखामध्ये भारत आणि महाराष्ट्र या दोन्ही मधल्या संभाव्य दुष्काळाबाबत चिंता व्यक्त केली आहे. ठाण्यातील शिवसेना उबाठाचे नेते प्रदीप पुरणेकर यांच्या हत्येबाबत सामनानं ठाण्यातील लेडी डॉन असा थेट आरोप करणारा अग्रलेख लिहिला आहे. आणि आता अखेर इंडिया आघाडीची बहुचर्चित बैठक बुधवारी पार पडली. इंडिया आघाडी क्रांती करणार हे राहुल गांधींचं भाकीत बरोबर ठरलं. अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल आणि द्रमुकच्या नेत्यांनी या बैठकीला अनुपस्थित राहून राहुल गांधींच्या या क्रांतीच्या मताला दुजोरा दिला म्हणे. उद्धव ठाकरे प्रचंड फौज घेऊन या बैठकीला येणार होते, पण खूप महत्वाचं कारण असल्यामुळं ते बैठकीला येऊ शकले नाहीत. दृश्यम 3 हा चित्रपट बघणं हे ते महत्वाचं कारण असल्याचा टोमणा काही कुचक्या विरोधकांनी मारला असला तरी खुद्द टोमणे सम्राट असलेल्या उद्धवरावांना तो लागू पडला नाही. उद्धव ठाकरेंचे प्रतिनिधी संजय राऊत हे इंडिया आघाडीच्या बैठकीला होते, पण ते इतके बोलत होते की शेवटी तुम्ही या आघाडीचे अध्यक्ष नाही हे सोनिया गांधी यांना त्यांना पटवून द्यावं लागलं म्हणे. ममता बॅनर्जी यांना सोनिया गांधी यांनी मान दिल्यामुळं त्यांनी पुढच्या वेळी खास रसगुल्ले आणू अशी सगळ्यांना ऑफर दिली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित असलेले उद्धव ठाकरे रसगुल्ला या शब्दावर उगाच का लाजले हे शेवटपर्यंत कळलं नाही. मल्लिकार्जुन खरगे सर असं म्हणून राहुल गांधी यांना काहीतरी लिहून सांगत होते, पण नुसतं SIR असं वाचूनच राहुल गांधी यांनी तो कागद फाडून टाकला म्हणे. बाकी पुढची बैठक बारामतीलाच घेऊ असं शरद पवार यांनी सुचवलं आणि त्यानंतर पुढचाच फोन नरेंद्र मोदी यांना लावला हे आपलं जाता जाता. बरं तर मंडळी, भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, आज आपण इमारत व बांधकाम क्षेत्राबद्दल म्हणजेच बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीबद्दल काही चर्चा करणार आहोत हितेंद्र जगदाळे यांच्याबरोबर. हितेंद्र जगदाळे यांनी बरेच वर्ष या क्षेत्रात काम केलेलं आहे आणि 50 मिलियनपेक्षाही जास्त प्रोजेक्ट्सवरती त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी डेव्हलप केलेली आहे. तर आपण त्यांच्याबद्दल आता बोलूया. हितेन, हल्लीच आपण ऐकतोय नेहमीच की ऑस्ट्रेलियामध्ये अपार्टमेंट्स किंवा राहण्याच्या घरांचा फारच तुटवडा झालेला आहे आणि तो तुटवडा रोज वाढतच चाललो आहे आणि त्याचा खर्च वगैरे सुद्धा वाढत चाललाय. तर तुझं काय म्हणणं आहे, म्हणजे कशामुळे हे असं झालं आणि किती दिवसापूर्वीपासून हे व्हायला सुरुवात झाली?
1: हो दीपक, नमस्कार सगळ्यांना. मला कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आत्ता तुम्ही ह्याच्यामध्ये ऐकत असाल न्यूजमध्ये की खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि वेगवेगळे कायदे नवीन येत आहेत आणि ही सुरुवात बेसिकली झाली साधारणपणे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये पूर्वीपासून प्रॉब्लेम्स होते आणि त्याच्यामुळे इफ अ बिल्डिंग इज नॉट is more than 3 stories, there was no insurance available, which is called home warranty insurance avan mhanto, te fakta 3 story paryant milta ani 4 story pasun home warranty insurance milat nahi, mhanje purvi pasun ha problem ahe ani governments ne ha problems resolve nahi kela kevahi. Ata navin kahi insurance कंपनीज येत आहेत, ग्लोबल इन्शुरन्स कंपनीज येत आहेत, दे आर लुकिंग ॲट इन्शुरिंग सर्टन बिल्डर्स फॉर बिल्डिंग्स अबाव 3 stories. नंतर दुसरा हा जो आहे प्रॉब्लेम रिस्क फॅक्टरचा जो आहे, तर त्याच्यामुळे 4 वेगवेगळे रिस्क फॅक्टर्स होते बिल्डिंग इंडस्ट्रीमध्ये नेहमी, की प्राईस ऑफ लँड, जागेची किंमत, कन्स्ट्रक्शन कॉस्ट, तिसरं जे होतं ते रेग्युलेटरी कॉस्ट बेसिकली, म्हणजे डेव्हलपमेंट अप्रुव्हल्सला किती वेळ लागतो, काय कम्प्लायन्स रिक्वायरमेंट्स आहेत, त्याचे सगळे जे होम बिल्डिंग ॲक्टप्रमाणे बिल्डर्सला एक स्पेसिफिक स्टँडर्ड्स आहेत काही, त्याप्रमाणे बिल्ड करायला लागतात. नंतर 2 नवीन ॲक्ट्स हे इंट्रोड्यूस केले, सिडनीमध्ये ओपल टॉवर्स नावाची एक केस झाली होती आणि काही दुसऱ्या बिल्डिंग्समध्ये डिफेक्ट्स आढळून आले, तो पण थोडासा पॉलिटिकल मूव्ह होता मला असं वाटतं, कारण इट डिपेंड्स ऑन द डेफिनेशन ऑफ डिफेक्ट्स. तर तो त्यांनी नवीन कमिशनर इन्स्टॉल केला, अपॉइंट केला, डेव्हिड चँडलर नावाचा, आणि त्याने बिल्डिंग कमिशन सेटअप केलं आणि 2 कायदे हे 2021 म्हणजे 2021 रेसिडेन्शियल बिल्डिंग अपार्टमेंट ॲक्ट म्हणून आहे, रेसिडेन्शियल अपार्टमेंट ॲक्ट आणि डिझाईन अँड बिल्ड प्रॅक्टिशनर्स ॲक्ट, हे 2 कायदे क्लास 2 बिल्डिंग्स म्हणजे जे अपार्टमेंट्स किंवा कुठलंही अटॅच्ड ड्वेलिंग अबव अ कॉमन बेसमेंट कंपार्टमेंट, ह्या 2 कॅटेगरीजला आणखी काही कॅटेगरीज लगावनी आणखी टाकल्या आहेत त्याच्यामध्ये, क्लास 9 आणि आणखी 2-3 कॅटेगरीज टाकल्या आहेत त्याच्यामध्ये. तर ह्यांना तेलगावनी रेग्युलेशन आणलं आणि पुढे सगळ्या बिल्डिंग्सला रेग्युलेशन आणणार आहेत आणि त्याच्यामुळे कम्प्लायन्स त्याचा त्याचे कन्सल्टंट्स वेगळे रजिस्टर्ड करायला लागतात, त्यांना वेगळं प्रत्येक कन्सल्टंट्सला म्हणून रजिस्टर, आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चर इंजिनियर सगळ्यांना एका फेअर ट्रेडिंगच्या वेबसाईटवरती म्हणजे त्याला पोर्टल हे फेअर ट्रेडिंग डिझाईन अँड बिल्डिंग प्रॅक्टिशनर्सचं रजिस्टर आहे वेगळं, तर त्याच्यावरती रजिस्टर करायला लागतं, त्यांना त्यांचं लायसन्स जाऊ शकतं जर त्यांच्या डिझाईन्समध्ये प्रॉब्लेम्स असतील तर, कारण प्लस बिल्डरला पण रजिस्टर करायला लागतं. म्हणजे पूर्वी कसं सगळं हे सगळे कन्सल्टंट्स डिझाईन करून बिल्डरला देऊन टाकायचं आणि बिल्डरला साईटवरती बिल्डर कोऑर्डिनेट करायचा सगळे ड्रॉइंग्स, तर ते आता त्याने काय केलेलं आहे की हा जो ऍक्ट आहे आणि DBP हँडबुक पण मिळतं त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की डिझाईन सगळं आर्किटेक्ट किंवा प्रिन्सिपल आर्किटेक्टने सगळं डिझाईन कोऑर्डिनेट करायला पाहिजे, म्हणजे साईटवरती बिल्डरने काही बदल आणायला नाही पाहिजे. काही चेंजेस बिल्डरने केल्या तर ते परत रिडिझाईन करून परत प्लॅनिंग पोर्टलवरती तुम्हाला ते डिझाईन सबमिट करावं लागतं. आणि हा सगळ्यात महत्वाचा कायदा आला. तर द ब्लेम इज इक्वली शेअर्ड ऑफ अ डिफेक्ट बाय ऑल द कन्सल्टंट्स अँड द बिल्डर.
0: पण हे म्हणजे सगळं लोकांच्या आधी कन्स्ट्रक्शन वगैरे सुधारावं किंवा त्यातले फॉल्ट्स कमी व्हावेत आणि सामान्य माणसाला त्याचा म्हणजे विकत घेणाऱ्याला त्याचा त्रास होऊ नये म्हणूनच केलं असणार ना.
1: 100% अगदी बरोबर दीपक. आणि त्याच्यासाठीच केलेलं आहे. पण त्याच्यामुळे हा जो पेपर वर्क आणि ब्युरोक्रेसी एवढी वाढलेली आहे आणि वेळ दुसरा म्हणजे वेळ प्रत्येक वेळी तुम्ही बिल्डिंग बांधत असताना काही थांबलं काही चेंजेस करायचं असेल तर ते कन्स्ट्रक्शन थांबवावं लागतं. आणि सगळ्यात जास्त खर्च जो आहे फायनान्सिंग कॉस्ट हा असतो वन ऑफ द बिगेस्ट एक्सपेन्स.
0: बरोबर.
1: आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे त्याचा शेवटी कॉस्ट ऑफ डेव्हलपमेंट जी कॉस्ट असते तुमची वाढते बेसिकली. म्हणजे क्वालिटी तुम्हाला चांगली मिळते पण डेव्हलपमेंट कॉस्ट पण तुमची खूप वाढते. त्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे बेसिकली. सो दिस इज हाऊ इट इम्पॅक्टेड द बिल्डिंग इंडस्ट्री एस्पेशली द सो नाव इट इज कॉस्टिंग. आता अपार्टमेंट्स जे आहेत वेस्टर्न सिडनीमध्ये साधारणपणे मिनिमम $600,000 कॉस्ट होते अपार्टमेंटची आणि सिटी साईडला जातो $800,000 एक अपार्टमेंट बांधायला कॉस्ट होते. प्लस त्या कॉस्टमध्ये गव्हर्नमेंटचे लेव्हीज म्हणजे काही काही नवीन न्यू ग्रोथ एरियाजमध्ये तर $80,000-$80,000 ते $1,00,000 काउन्सिल आणि स्टेट कॉन्ट्रीब्युशन्स असतात. आणि ह्या सगळ्या ज्या कॉस्ट आहे प्लस स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर लेव्ही आहे प्लस बिल्डिंग वर्क्स लेव्ही आहे अशा भरपूर लेव्हीज आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे ती कॉस्ट म्हणून वाढलेली आहे कन्स्ट्रक्शनची.
0: म्हणजे जेव्हा 600,000 तुम्ही अपार्टमेंट विकत घेता त्या 600,000 जवळ हे टॅक्सेसेस असतात का?
1: आता तर तुम्हाला $900,000 ते $1,000,000 खालती अपार्टमेंट विकूच शकत नाही डेव्हलपर आज. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ $1.5 लाख टॅक्सेस असतात. बाकी $40,000 कम्प्लायन्स कॉस्ट असतो. बांधाची किंमत $5.5 लाख आहे प्लस लँड कंपोनंट आहे आणि नंतर मग बाकी काही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे सिडनी वॉटर
0: एनबीएन गॅस
1: हो ह्यांचे सगळे हे आणायला तुम्हाला किंवा तुम्हाला सबस्टेशन लावायला ह्याची सगळी कॉस्ट असते सगळ्या. तर प्लस द कॉस्ट ऑफ कन्सल्टंट्स आता ह्याच्यामध्ये कन्सल्टंट्स लोकांनी त्यांची कॉस्ट वाढवलेली कारण त्यांचं बिलिंग जे आहे त्या सगळ्या गोष्टीमुळे वाढतं बेसिकली. सो दिस इज द रियालिटी ऑफ द सिच्युएशन.
0: क्लास 1 आणि क्लास 2 म्हणजे काय असतं नक्की? म्हणजे
1: हे खूप चांगला प्रश्न विचारलायस दीपक. कारण आपण 90% म्हणजे 80% लोक आपण जे बांधतो आपण स्वतःचं घर बांधतो किंवा एखादं ड्युप्लेक्स बांधतो त्याला बेसमेंट नसतं. आणि असं बेसमेंट असेल तरी सुद्धा असं एकच प्रॉपर्टी असते वरती. तर ह्या सगळ्या क्लास 1 असतात प्रॉपर्टी. म्हणजे त्याचे रेग्युलेटरी रेग्युलेशन इज व्हेरी लो इन दिस. कारण की फायर एक्झिट्स वगैरेची गरज नसते किंवा फायर इंजिनिअरिंगची गरज नसते. प्लस हे क्लास 1 बिल्डिंग कार्पेंटर पण बांधू शकतो. म्हणजे आजकाल सगळे जे क्लास 1 बिल्डिंग्स तुम्हाला घरं दिसतात ते आतमधलं फ्रेमिंग जे असतं त्याला स्ट्रक्चरल इंजिनियर लागत नाही. कार्पेंटर 80% बिल्डर्स ऑस्ट्रेलियामध्ये हँड्स ऑन म्हणजे हा मोठा ट्रेडर्स आहे टू क्रिएट एम्प्लॉयमेंट किंवा आणि प्लस अवेलेबिलिटी ऑफ टिम्बर. आणि हिस्टॉरिकली टिम्बर कंपनीज हॅव बीन देअर बेसिकली सप्लाईंग टिम्बर फॉर कन्स्ट्रक्शन. तर त्यांचं तर ते स्वतःच कार्पेंटर जे आहेत 80% बिल्डर्स हे कार्पेंटर्स हे बिल्डर झालेले आहेत.
0: बरोबर.
1: आणि ते आतमधलं फ्रेमिंग तर करतात टिम्बरचं फ्रेमिंग आणि त्याच्यावरती बाहेर आतून जिपरॉक आणि बाहेर ह्याचं ब्रिक विटा क्लॅडिंग रेंडरिंग जे काय किंवा तुम्हाला काय हिबल पाय ते सगळं करतात. आणि मग शेवटी प्लंबर आणि हा वापरतात ते लोक. प्लस जे रेग्युलेटेड ट्रेड्स आहेत तर क्लास 1 तसं सोपं आहेत बांधायला. कम्प्लायन्स खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे द क्वालिटी ऑल्सो इज नॉट ॲज गुड ॲज स्ट्रक्चरल क्वालिटी म्हणतो मी फिनिशिंगची क्वालिटी म्हणत नाही आहे. स्ट्रक्चरल क्वालिटी इज नॉट गुड ॲज क्लास 2 कारण दे आर नॉट रेग्युलेटेड डिझाईन्स. स्ट्रक्चरल इंजिनियरची गरज नसते ज्यामध्ये. प्रॉपर स्टॉर्म वॉटर इंजिनियरची गरज नसते जो सिव्हिल इंजिनियर्स वगैरे इंजिनियर्स असतात ते लोक, पण ते छोटस कुठेतरी ओएसडी टँक किंवा ही ड्रेन काढायला वापरणार तेवढंच त्यांचं रिस्ट्रिक्शन असतं आणि त्यांचं पीआय इन्शुरन्सेस कमी असतात, तर त्याचा तो फरक असतो.
0: सॉर्ट ऑफ की असं काम चालावं बांधकाम होतं ते आणि फार टिकाऊ असेलच असं नाही किंवा फारच मोठं वादळ आलं तर ते राहिलच असं नाही अशा टाईप का?
1: तेवढं नाही, तेवढं वाईट नसतं, कारण जे स्ट्रक्चर इंजिनियर नसेल ते सुद्धा ते टिम्बर कंपनीचे त्यांना दिलेले असते रिक्वायरमेंट, त्यांचे टेबल्स असतात, दे हॅव टू यूज दॅट टिम्बर आणि स्पॅन्स बघून ते लोक त्याचं थिकनेस वगैरे युज करतात. तर तसं काय एकदम कोळसळत नाही बिल्डिंग, पण ते काय की 10-15 वर्षांचं तुम्हाला मग किचन परत करायला लागतं, वेट एरिया सगळे हे करायला लागतात. नंतर टिम्बर फ्रेमिंग मध्ये काही काही वेळा तुम्हाला लक्षात येतं की तुमचं घर आता गेल्या 20 वर्षामध्ये बांधलं असेल तर टिम्बर फ्रेमिंग मध्ये काही ठिकाणी थोडस बेंडिंग होतं, बोविंग होतं आणि असे सगळे इश्यूज येतात आणि ते तुम्हाला मग क्रॅक्स दिसतात कॉर्नरला जिप्रॉक मध्ये वगैरे. तसं थोडस 15-20 वर्षामध्ये त्याला इम्पॅक्ट होतो. त्याचं डिझाईन लाईफ फक्त 35 वर्ष असतं, 30-35 वर्ष डिझाईन लाईफ असतं.
0: टॅक्स ऑफिस पण तुम्हाला 40 वर्षात तुम्ही ते हे करताय ना पूर्ण बिल्डिंग
1: डेप्रिशिएट
0: करताय ते बरोबर. तर ह्याच्यात मेडिकल सेंटर, चाइल्ड केअर हे सिंगल स्टोरी असलं तरी पण त्याला हे असते का?
1: हो, त्याचे क्लासेस वेगळे आहेत. आता मेडिकल सेंटर इज क्लासिफाईड डिफरंटली, चाइल्ड केअर इज क्लासिफाईड डिफरंटली. आय थिंक क्लास 3 आहेत. नंतर मग
0: एनडीआयएस
1: का? एनडीआयएस पण दुसरा एक रेग्युलेट वेगळाच रेग्युलेटरी फ्रेमवर्क आहे, कारण त्याच्यामध्ये एनडीआयएस मध्ये सिंगल स्टोरी घर असेल किंवा डबल स्टोरी घर असेल तरी सुद्धा त्याला लिफ्ट वगैरे आतमध्ये म्हणजे स्पेशलाइज फॉर फिजिकली चॅलेंज पीपल ती घर असतात, तर त्यांचे हाईट रिक्वायरमेंट स्ट्रिक्ट असतात खूप. 50 mm पण हाईट वरती खालती गेलेली चालत नाही. नंतर तुमचे जे विड्थ असतात डोरवेचे आणि प्लस मग असं वेगवेगळे बारीक बारीक गोष्टी आहेत, हँडरेल्स लागा लागतात, पॉवर पॉईंट स्पेसिफिक जागी ठेवा लागतात. त्याचं डिझाईन खूप महाग असतं आणि त्याचं कन्स्ट्रक्शन महाग असतं, कारण प्रीमियम असतो कन्स्ट्रक्शन वरती, कारण ते कन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये अजिबात चुका चालत नाहीत.
0: बरोबर.
1: एनडीआयएस इन्स्पेक्टर येऊन ते लोक अगदी लेझरने ते सगळं मोजतात आणि हा नॉर्मल सर्वे घेतात पण खूप डिटेलमध्ये घेतात ते लोक आणि त्यांना प्लस काही काही ठिकाणी स्ट्रक्चरल रिक्वायरमेंट जास्त असतात, कारण त्याच्यामध्ये हॉइस्ट वगैरे असतात, त्यांचा बेड उचलायला वगैरे त्या पेशंटसाठी. त्यामुळे एनडीआयएसची घरं पण ते लोक क्लासिफिकेशन वेगळं करायला आहे आणि त्याची कॉस्ट पण जास्त असते, कन्स्ट्रक्शन कॉस्ट.
0: म्हणजे बिल्डर्स वगैरे पण वेगळ्याच प्रकारचे असतात का? म्हणजे त्याच्यावर लागणारी माणसं वगैरे पण जास्त ट्रेंड?
1: नाही, बिल्डर्स नाही, बिल्डर्स कोणी बांधू शकतात. बिल्डर्स म्हणजे कोणी असं बांधला जात नाही, बिल्डर सहसा क्लास 1 बिल्डर बांधला जात नाही, कारण त्याला तो कम्प्लायन्सच समजत नाही. असं काही रेग्युलेटरी रिक्वायरमेंट नाहीये. क्लास 2 मध्ये वेगळाच बिल्डर लागतो अपार्टमेंट बांधायला किंवा क्लास 2 ची बिल्डिंग बांधायला. तो बिल्डर जो आहे तो ही हॅज टू बी रजिस्टर्ड ऑन द पोर्टल, ऑन द न्यू साऊथ वेल्स प्लॅनिंग पोर्टल अँड थ्रू द फेअर ट्रेडिंग फॉर क्लास 2 बिल्डिंग. एनडीआयएस असं कंपल्शन नाहीये, पण एनडीआयएस बांधणारे जे आहेत बिल्डर्स म्हणजे त्यांना क्लास 1 बांधणारे त्यांना जमत नाही सहसा एनडीआयएस बांधणं, कारण एनडीआयएसचं वेगळंच कम्प्लायन्स आहे रेजिम. आणि तुम्हाला क्लास 2 बिल्डर्स मोस्टली त्यांना दे आर युज टू डॉक्युमेंटेशन कम्प्लायन्स अँड बिल्डिंग टू दॅट स्ट्रिक्ट क्वालिटी, सो दे कॅन इझिली बिल्ड एनडीआयएस होम्स.
0: तर
1: पण गव्हर्नमेंटकडून असं काही नाही की वेगळं तुम्हाला तुम्ही स्वतःचा एनडीआयएसचं घर बांधत असाल तर तुम्हाला चालतो क्लास 2 बिल्डर पण चालतो, पण ऍज लॉंग इज यू कॅन अंडरस्टँड द कम्प्लायन्स पार्ट ऑफ इट.
0: हे नवीन लॉज यायच्या आधी असं कम्प्लायन्स नव्हताच की दॅट वॉज सेल्फ रेग्युलेटेड कम?
1: नाही, आपल्याकडे 7 volumes आहेत नॅशनल कन्स्ट्रक्शन कोडचे आणि त्याच्यामध्ये सगळे स्टँडर्ड्स आहेत प्रत्येक ठिकाणी, प्लस होम बिल्डिंग ऍक्ट आहे, तर हे सगळे कम्प्लायन्सेस होते स्टँडर्ड्स म्हणजे. आणि पण ते सेल्फ रेग्युलेटरी सिस्टम होती, इट वॉज अ सेल्फ रेग्युलेटरी, बिल्डर्स स्वतः दे हॅड टू कम्प्लाय विथ दिस ऑन अ व्हॉलंटरी बेसिस. पण काय होतं की त्याची स्टोरी अशी होती की तुम्ही पेपरामध्ये पण हे सगळ्या आलेल्या आहेत गोष्टी की काही काही बिल्डर्स लॉट ऑफ बिल्डर्स स्टार्टेड टेकिंग शॉर्टकट्स आणि त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम त्याच्यामुळे झाला की कम्प्लायन्स आणि स्टँडर्ड असून सुद्धा तेलंगणी मग तिकडे दे स्टार्टेड कटिंग कॉर्नर्स आणि आता दॅट इज वाय दिस पोलिसिंग हॅज हॅपन्ड. म्हणजे न्यू साऊथ वेल्स बिल्डिंग कमिशनर आणि कमिशन आता 100 लोक आहेत तिकडे कामाला, तर ते ऑडिट्स करतात सुरुवातीला प्रोजेक्टच्या किंवा मध्ये किंवा शेवटी प्रोजेक्टच्या, आणि ते मग तुमचं डिझाईन तुम्ही बांधलं जे आहे आणि तुमचं डिझाईन जसं आहे, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट स्ट्रक्चरल डिझाईन किंवा ड्रेनेज आहे, वॉटरप्रूफिंग आहे, फायर इंजिनिअरिंग आहे, सगळं बरोबर आहे की नाही ते चेक करतात आणि तुम्ही डिझाईन प्रमाणेच बांधलाय की नाही बघतात ते लोक.
0: त्यात काही त्रुटी मिळाल्या काय करू शकतात?
1: हो, ते लोक हे करतात. आता वॉटरप्रूफिंगसाठी एक तर सर्टिफिकेट लागतात, तर पूर्वी कसं कोणीतरी लिहून द्यायचं, पण आता त्याला त्यांना थिकनेस टेस्टची वगैरे ऍक्च्युली दे नीड एव्हिडन्स ऑफ थिकनेस टेस्ट, म्हणजे फ्लड टेस्ट करतात, दे नीड एव्हिडन्स ऑफ फ्लड टेस्ट. तर प्रत्येक गोष्टी मध्ये त्यांना एवढ्या स्ट्रिक्ट झाल्या त्या थोड्याशा रिलॅक्स करायचं रिक्वायरमेंट्स. आता ते लोक इंडिपेंडंट इन्व्हेझिव्ह टेस्ट पण ऑर्डर करू शकतात, त्यांचे इन्स्पेक्टर स्पेशल असतात, दे विल कम अँड डू द टेस्ट. आणि सपोज 10 बाथरूम्स आहेत तुमच्या प्रोजेक्टमध्ये आणि एक बाथरूम तेलंगणी टेस्ट केलं इन्व्हेझिव्ह, त्याच्यामध्ये त्यांना सापडलं की वॉटरप्रूफिंगचं थिकनेस बरोबर नाही आहे, मग ते लोक सगळ्या बाथरूम जे आहेत तुम्हाला ओपन करायला लावतील
0: आणि
1: दे कॅन मेक यू रिडू ऑल द बाथरूम. सो आता तसं पोलिसिंग झालेलं आहे, म्हणजे इट इज लाईक अ पोलिसिंग ऑफ द प्रोजेक्ट.
0: पण काही प्रमाणात हे यांच्या दृष्टीने चांगलंच झालं ना, म्हणजे सामान्य माणसाच्या दृष्टीने,
1: सामान्य माणसाच्या दृष्टीने फॅन्टॅस्टिक झालेलं आहे. आणि आता हा जो ट्रान्झिशन इंडस्ट्रीचा, ह्याच्यामध्ये जे बिल्डर्स ह्याच्यामध्ये पकडले जात आहेत, आणि 90% ऑफ बिल्डर्स आर गुड, पण जे 10% हे आहेत कॉर्नर्स कट करणारे जे बिल्डर्स पकडले जात आहेत, तर मग त्यांना आयदर पेनल्टी मिळते आणि त्यांचं ब्लॅकलिस्ट होऊ शकतं नाव, आणि दे कॅनॉट डू क्लास 2 वर्क. तर दॅट्स अ पॉझिटिव्ह थिंग ऑफ दिस थिंग. पण त्याच्यामुळे कॉस्ट पण वाढलेली आहे, कारण वॉटरप्रूफिंगला मग ते 2 कोट्स लागतात, त्याच्यामुळे लगेच मारता येत नाही, 24 तासाचा किंवा 48 तासाचा गॅप पाहिजे, आणि सगळं इट ऍड्स टू द टाइम ऑफ द प्रोजेक्ट अँड देन द कॉस्ट ऑफ द कन्स्ट्रक्शन.
0: कोविड नंतर पण कन्स्ट्रक्शन कॉस्ट मध्ये खूपच फरक पडली,
1: खूप कोविड मध्ये हायपर इन्फ्लेशन झालं कन्स्ट्रक्शन कॉस्ट मध्ये, सगळं सप्लाय डिस्क्रिप्शन झाल्यामुळे ग्लोबल सप्लाय डिस्क्रिप्शन नंतर कॉस्ट वाढल्या, टिम्बर पासून सगळ्या स्टील वाढवल्या लोकांनी, म्हणजे थोड्याशा या गोष्टी ऑस्ट्रेलियामध्ये ज्या मिळतात, ब्रिक, स्टील, कॉन्क्रीट, सिमेंट, हे सगळे जे कॉन्क्रीट सिमेंट कोणी असं डायरेक्टली घेत नाही, आणि ह्या सगळ्या ज्या कॉस्ट मोनोपोलीज आहेत त्यामुळे त्यांनी वाढल्या कॉस्ट आणि त्या कमीच नाही केल्यात. नंतर मग लेबर वाढलं, लेबर पण मग कॉस्ट काय आला नाही कमी, कारण आता तर लेबर शॉर्टेजेस आहेत. आता प्रोजेक्ट्स जे आहेत डेटा सेंटर्ससाठी काही काही ठिकाणी लेबर डेटा सेंटर खूप वापरलं जात आहे, म्हणजे डेटा सेंटर सकिंग इन लॉट ऑफ कन्स्ट्रक्शन लेबर आणि गिव्हन देम हाय. माझाच साईट फोरमॅन जो आहे आता एक प्रोजेक्ट मधला, त्याला एप्रिलमध्ये डेटा मल्टिप्लेक्सचा डेटा सेंटर आहे तिकडे त्याला जॉब मिळाला.
0: हे जवळच आहे का सिडनी?
1: हॉक्स्टन पार्कला आहे. मल्टिप्लेक्स इज बिल्डिंग अ $2.2 billion डेटा सेंटर इन हॉक्स्टन पार्क. तर माझ्या साईटहून त्याला जॉब डायरेक्टली मिळाला आणि ही इज गॉन फ्रॉम अ सॅलरी ऑफ 100,000 to 200,000.
0: बरोबर.
1: तर असे इलेक्ट्रिशियन्स खेचतायत, प्लंबर्स खेचतायत सगळे, तर ऑल दॅट मनी इज ऑल द रिसोर्सेस प्लस गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग काय कमी होत नाहीये तिकडे जात आहेत. तर हा मेजर प्रॉब्लेम आहे, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये घरं बांधणाऱ्याला खूप प्रॉब्लेम आहे, कारण इफ ऑल दीज स्किल्ड पीपल आर गोईंग वे दे गेटिंग पेड मोर देन दे कॅन गेट पेड इन दिस रेसिडेन्शियल हाऊसिंग मार्केट विच इज द मोस्ट कॉस्ट कॉम्पिटेटिव्ह मार्केट.
0: त्याच्यात युनियनचा संबंध असतो की वर्कर्स हे बरेचसे सेल्फ एम्प्लॉइड आणि कॉन्ट्रॅक्ट वरच असतात, सब कॉन्ट्रॅक्ट वगैरे?
1: फोरमेन्स वगैरे सेल्फ एम्प्लॉइड असतात किंवा कॉन्ट्रॅक्टर असतात, हे सब कॉन्ट्रॅक्ट हे करतात. फोरमेन्स वगैरे साईड फोरमेन्स सॅलरीड असतात, पण तुमचे आता कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रिकल कंपनीज, प्लंबिंग कंपनीजला द्यायला लागतात तुम्हाला, कुठल्याही मीडियम डेन्सिटी मीडियम साईजच्या प्रोजेक्टला तुम्हाला असा एक इलेक्ट्रिशियन असा घर असेल तर एखादा इलेक्ट्रिशियन करू शकतो घर, पण तुमच्याकडे 15 घरं तुम्ही बांधत असाल तर तुम्हाला ते इलेक्ट्रिकल कंपनी असते त्याच्याकडे असे टीम्स असतात वेगवेगळे, प्लंबर प्लंबिंग कंपनी असते त्यांच्याकडे टीम्स असतात, ते चार चार पाच पाच ठिकाणी प्रोजेक्ट्सवरती पाठवतात एका वेळी आणि त्यांच्याकडे 2 वर्षाचे प्रोजेक्ट्स लाईन्ड अप असतात आणि दे आर ऑल युनियनाइज्ड आणि तो पण एक आहे इम्पॅक्ट प्राइसिंगवरती, कारण दे हॅव टू पे दोज एंटरप्राइज रेट्स टू द एम्प्लॉईज आणि त्याच्यामुळे मग तुमची कॉस्ट परत बिल्डअप होते.
0: मी मध्यंतरी ऐकलं होतं की हे कामगारांची वगैरे फारच कमतरता जाणवते म्हणून ते फॉरेन वरनं लोकांना आणणार आहेत वगैरे.
1: आता इमिग्रेशनमध्ये आत्ताच तलिबानी बदल आणलेले आहेत, कन्स्ट्रक्शन सेक्टर ओपन अप केलेला आहे, सो दे विल बी क्लासिफाईड एज सेम एज सम अदर हाय प्रायोरिटी सेक्टर्स लाईक नर्सिंग वगैरे. मला अजून डिटेल इन्फॉर्मेशन नाही आलेलं की कुठले ट्रेड्स आणि त्यांचे काय, कारण प्रत्येक ट्रेडला इकडे एक तर टेप्स असायच्या पूर्वी, आता टेप्स कमी केलेले आहेत काही काही ठिकाणी आणि अप्रेंटिस वॉज ऑलवेज 4-year degree आफ्टर स्कूल, म्हणजे तो मुलगा जो आहे तो अप्रेंटिस होऊन कुठेतरी नोकरीला लागेल आणि नंतर मग टेफमध्ये जाऊन 4 वर्ष तो शिकेल, सो ॲट द एंड ऑफ 4 years विल बिकम अ प्लंबर, क्वालिफाईड प्लंबर वेदर इट्स ऑन कन्स्ट्रक्शन साईट्स ऑर वेदर इट्स एनिवेअर एल्स. तर फॉरेन म्हणजे इंडियातून किंवा कुठूनही कन्स्ट्रक्शन वर्कर्स आले तर विल हाऊ विल दे बी ट्रेन, म्हणजे त्यांना घेऊन टेफमध्ये कोर्स कम्प्लीट करून प्लस अप्रेंटिसशिप घेऊन त्यांना आणखी, आय वुड लुक ॲट दिस एज अ 6-year to 10-year प्रोग्राम, म्हणजे तुम्हाला लगेच फ्लो येणार नाही
0: बरोबर,
1: कारण दे विल नॉट बी एबल टू किंवा दे कॅन जॉईन दीज, दे विल बी नीड टू ट्रेन टू ऑस्ट्रेलियन स्टँडर्ड्स. आता प्रत्येक ऑस्ट्रेलियन इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक ट्रेडमध्ये असंच आहे की अंटिल दे कम ट्रेन विथ ऑस्ट्रेलियन स्टँडर्ड्स
0: बरोबर,
1: यु नो, पण काही काही ठिकाणी युरोपियन आणले अमेरिकेतून आणले, मे बी स्टँडर्ड्स जिकडे सेम असतील, कन्स्ट्रक्शन कोड जिकडे सारखा असेल पर्टिक्युलरली अमेरिकेतून वगैरे, तर तिकडे दे विल बी फास्ट ट्रॅक बेसिकली
0: बरोबर.
1: तर
0: पण असं आता जर कोणी असं बांधकाम करायचं म्हटलं किंवा मला असं वाटलं की एखादं प्रोजेक्ट घ्यावं आणि त्याचे 10 घरं बांधावेत किंवा एक मेडिकल सेंटर वगैरे, तर या बाबतीत तू काय मदत करू शकशील?
1: हो, माझ्याकडे सगळी टीम आहे, तुम्हाला डिझाईन पासून कन्स्ट्रक्शन एंड टर्नकीपर्यंत मदत करू शकेन, कारण जो ज्या चुका मी केलेल्या आहेत त्या कोणी करू नये आणि
0: पुढच्या ठेस मागचा शहाणा असं, तुझ्या ठेसीमुळे आम्हाला थोडं शहाण पण मिळेल.
1: अगदी अगदी. आणि काय की ह्याच्यामध्ये डेव्हलपर असल्यामुळे, कारण प्रत्येक कन्सल्टंट ह्याच्यामधला जो असतो आर्किटेक्ट पासून, तर कोणी प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगणार नाही ह्याच्यामध्ये, कारण दे डोंट हॅव टू फेस द प्रॉब्लेम्स. म्हणजे प्रत्येक स्ट्रक्चर इंजिनियर असेल तर ही विल जस्ट डू अ डिझाईन अँड गिव्ह इट टू यू अँड टेक हिज फीज. आर्किटेक्ट विल बी डूइंग द सेम थिंग बेसिकली. आणि बिल्डर जो आहे तो तुम्हाला जे डिझाईन असेल त्याच्यावरती तुम्हाला कॉस्ट देईल बांधायची आणि त्याच्यामध्ये एक्सक्लुजन्स देईल की हे मी एक्सक्लूड करतो, हे मी एक्सक्लूड करणार, हे याच्यामध्ये असणार नाही. तर त्याच्यामुळे मला माझा जो अनुभव आहे त्याचा फायदा मिळेल की कुठल्या डिझाईनला जावं लोकांनी, कारण इनव्हेरिएबली भरपूर लोक कस्टमाईज बांधणार नाही, पण काही काही वेळा तुमची जागा एवढी चांगली असते किंवा लोकेशन एवढं चांगलं असतं की तुम्हाला बेसमेंट किंवा असे स्पेशलाइज आणि कस्टमाइज बिल्डिंग बांधली तर तुम्हाला त्याचा वापर जास्त करता येतो, त्याचे स्पेस जास्त मिळते तुम्हाला आणि व्हॅल्यू पण जास्त वाढते
0: बरोबर.
1: कारण तुमच्याकडे आता एक उदाहरण देतो की एक प्रोजेक्ट मी केला ग्रेस्टेन्स मध्ये जिकडे 6 कार क्लायंटला पाहिजे 6 कारचं गराज बांधलं आणि प्लस इट वॉज अ डुप्लेक्स विथ 6 कार गराज, व्हेरी युनिक डिझाईन. म्हणजे अशा काही गोष्टी ज्या आहेत तर तुम्ही करू शकता आणि एकदाच करणार असाल तुम्ही तर माझं असं म्हणणं आहे की डू इट प्रॉपरली, डू इट राईट, आणि त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स पुढे येऊ शकतात हे प्रॉब्लेम्स तुम्हाला त्याची आधी त्याची म्हणजे
0: माहिती
1: आधी कळेल. आता कसं आहे की कारण गाडीच्या मिरर मधून मागच्या गोष्टी बघता येतात. तसं माझा आता अनुभव झालेला आहे की मला मागचे प्रोजेक्ट बघता येतात आणि त्याच्यामध्ये काय चुका गेल्या ते मी सांगू शकतो पुढे जाताना.
0: तर
1: कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही.
0: हो नक्कीच. आणि मला वाटतं ह्याच्यात ना की असं म्हटलं जातं की डेव्हलपर आणि बिल्डर्सचं मेन तत्व असतं की हायेस्ट अँड बेस्ट यूज ऑफ द लँड. कारण त्यामुळे जास्तीत जास्त एकाच तेवढ्याच लँडमध्ये तुम्ही 2000 square feet किंवा 2000 square meter घर बांधायचं आपलं हे बांधकाम करायचं की 3000, तर जेवढं 3000 केलं तर जास्त तुम्हाला तेवढा पैसा किंवा तुमचे रिटर्न जास्त होणार नाही का.
1: हा रेसिडेन्शियल अपार्टमेंट ऍक्ट झाल्यानंतर ते एरिया सगळे डिवाइड झाले आहेत. कारण मी भरपूर ज्या रेसिडेन्शियल अपार्टमेंटच्या साईट्स वेस्टर्न सिटीमध्ये दे आर नॉट फिजिबल एनी मोर.
0: बरोबर.
1: तर ज्या छोट्या 1000 square meter किंवा 1500 square meter साईट्स आहेत त्या काय करतायत लोक आता की तिकडे ज्यांनी अप्रूव्ह करून घेतलेत अपार्टमेंटचे प्लान्स ते लोक फाडून फेकून दिलेत आणि लोक तिकडे 4 duplexes किंवा 6 घरं बांधतायत.
0: टाउनहाऊसेस
1: छोटस विदाऊट बेसमेंट बांधतायत. हा खूप
0: मोठा फरक
1: झालाय आणि त्याच्यामुळे पण आणखी शॉर्टेज वाढणार आहे घराची. रेंट्स आर ऑलरेडी गॉन अप.
0: बरोबर.
1: आणि वी एक्सपेक्ट रेंट्स टू गो अप अगेन बाय ऍटलीस्ट 30-40% इन द नेक्स्ट 2 years बेसिकली. तर तेच. तर हायेस्ट अँड बेस्ट यूज बरेचसे बिल्डर्स रेसिडेन्शियल सोडून पण गेलेले आहेत. दे आर बिल्डिंग वेअर हाऊसेस, फॅक्टरीज, स्टोरेज युनिट्स आणि तर इट्स गोइंग टू बी अ बिग प्रॉब्लेम ऑफ हाऊसिंग शॉर्टेज ऍज वी गो फॉरवर्ड.
0: बरोबर. शेवटी असंच होतं ना शेवटी की दोन बेडरूमचं अपार्टमेंट बांधायला जवळजवळ मी ब्लॅकटॉन मध्ये बांधलं काय आणि बँकस्टॉन मध्ये बांधलं काय आणि चॅटसूड मध्ये बांधलं काय खर्च जवळजवळ सारखाच येईल पण चॅटसूड मध्ये प्रचंड जास्त पैसे मिळतील. मग लोक ब्लॅकटॉन मध्ये आणि बँकस्टॉन मध्ये कशाला बांधतील.
1: बरोबर. तेच होणार आहे आता की भरपूर कन्स्ट्रक्शन इकडे कमी होणार आहे वेस्टर्न सिडनीमध्ये. ऑलरेडी झालेलं आहे पण आणि पूर्वी काही 10-15 वर्षांमध्ये तो जो स्प्रॉल होता नॉर्थ वेस्ट सिडनी आणि साऊथ वेस्ट कॉरिडोर म्हणजे पुढे जाऊन ते अगदी पेनरिथ वेरिंग्टन तिथपर्यंत पोहोचलेलं आहे सगळं.
0: बरोबर.
1: पण शेवटी फिजिबिलिटी विल डिसाइड व्हॉट कॅन बी बिल्ट ओव्हर देअर. आणि
0: आता मध्येच काहीतरी हे आता गव्हर्नमेंटने काहीतरी असे रुल्स चेंज केले होते ना की सिटी सेंटर रिझोनिंग किंवा जिथे ट्रेन वगैरे आधीच आहेत किंवा आता हे नॉर्थ शोअर वगैरे भागामध्ये घरांच्या ऐवजी अपार्टमेंट मोठी उंच बांधायचे वगैरे. असं
1: क्रिस मिन्सने नवीन एक पॉलिसी ज्यांची आहे एक जुनी पॉलिसी आहे की ट्रेन स्टेशनच्या वरती जी स्पेस विकून ते मोठ्या लेवलवरती वेस्टफील्ड जवळजवळ 25,000 अपार्टमेंट्स बनवणार आहेत. सगळ्या ट्रेन स्टेशन काही त्यांनी घेतलेली आहेत गव्हर्नमेंटकडून राईट्स. बट दॅट विल हॅपन ओव्हर द नेक्स्ट 20 इयर्स.
0: ओके.
1: तर त्यांचा तो प्लान आहे. सगळ्या वेस्टफील्ड शॉपिंग सेंटर्सवरती बहुतेक मला असं वाटतं की बांधणार आहेत ते. नंतर मग लोअर लेवलला त्याच्या खालत्या लेवलला क्रिस मिन्सने नवीन पॉलिसीज डिक्लेअर केल्या होत्या की 400 meter फ्रॉम द शॉपिंग सेंटर सिटी सेंटर झोन जसं 400 meter पर्यंत तो जो LMR लो अँड मिडियम राईज म्हणजे तिकडे जिकडे 2 stories अलाउड होतं तिकडे आता 6 stories बांधू शकतात. हाईट रिस्ट्रिक्शन्स काढलेल्या आहेत त्यांनी. आणि नंतर मग पुढे त्याच्या आणखी 400 meter म्हणजे 800 meterच्या झोनमध्ये जिकडे डुप्लेक्सेस अलाउड नव्हते तिकडे अलाउड केलेले डुप्लेक्सेस.
0: यामुळे लोकांना बऱ्याच संधी उपलब्ध होईल.
1: थोडासा फायदा होईल. आणि ऑफकोर्स बट प्रॉब्लेम काय की ह्याच्यामध्ये सगळं काउन्सिल पॉलिटिक्स खूप असतं की शेवटी ते काउन्सिल स्टेट गव्हर्नमेंटकडून अप्रुव्हल देणार नाही ते काउन्सिलकडेच जायला लागतं अप्रुव्हलला. आणि काउन्सिल इज ऑल्सो ऑलवेज डॉमिनेटेड बाय लोकल पॉलिटिक्स म्हणजे काउन्सिलर्स ज्या लोकल इलेक्टेड लोक जे असतात द रेसिडेंट्स इलेक्ट द काउन्सिलर्स आणि जर रेसिडेंट्सला नको तसे डेव्हलपमेंट तर ते ऑब्जेक्शन सबमिट करतात आणि मग काउन्सिलर्सला त्यांना काउन्सिलला तुम्हाला हे करायला लागतं
0: उत्तर द्यावं लागतं
1: उत्तर द्यावं लागतं आणि त्याला मग प्रोजेक्ट्स ते पुढे जाऊ देत नाही म्हणजे
0: पटी काय ते निंबी काय म्हणतात नॉट इन माय
1: बॅकयार्ड तेच करतात. माझ्या प्रोजेक्टचं तेच झालं होतं म्हणून मला कोर्टात जायला लागलेलं लँड अँड एन्व्हायरमेंट कोर्ट मध्ये जायला लागलं. कारण काउन्सिलमध्ये काउन्सिलर्सशी लॉबी करून काय फायदा होत नाही कारण ते भांडत बसतात एकमेकांबरोबर आणि इट इज अनप्रोडक्टिव्ह आणि ब्युरोक्रॅट्स डोंट वॉन्ट टू डिसाईड एनिथिंग. काउन्सिल ऑफिसर्स दे आर डिक्टेटेड बाय दे आर इन्फ्लुएन्स बाय काउन्सिलर्स, त्यामुळे हा तो प्रॉपर आहे. म्हणजे तो निंबी हा प्रकार खूप नॉट इन माय बॅकयार्ड, म्हणजे कारण कोणालाही चेंज नको हवं असतं त्यांना. सगळ्यां दे वॉन्ट हायर प्राइसेस फॉर द लँड बट दे डोंट वॉन्ट एनी चेंज.
0: करेक्ट.
1: आणि सो टू काउंटर दॅट क्रिस मिन्स ने पॉलिसीज चेंज केल्या होत्या, पण ते शेवटी काउन्सिल कडेच ते अप्रुव्हल, त्यामुळे त्याचा किती फायदा होईल मला माहिती नाही. पॉलिटिशियन्स लाईक टू अनाउन्स ऑल दीज थिंग्स, पण त्याचं ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन किती होतं, एक्झिक्युशन किती होतं, त्यांना ते जेव्हा मेजर करतील तेव्हा त्यांना कळेल की एक्झिक्युशन खूप कमी होतं, काही ठिकाणी होतं काही ठिकाणी होत नाही.
0: आणि प्रत्येक वेळी तुम्ही लँड अँड एन्व्हायरमेंट कोर्ट मध्ये गेलात तर त्याची पण कॉस्ट वाढते,
1: खूप कॉस्ट वाढते, डिझाईन तुम्हाला मिळत नाही त्याचं, आणि वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ एनर्जी ऑन बोथ द साइड, वेस्ट ऑफ काउन्सिल्स मनी ऑल्सो. आणि आता ते म्हणजे नॉट माय प्रिफर्ड वे, पण हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे रेग्युलेशन रेग्युलेटरी अथॉरिटीज म्हणजे लोकल आहेत सिडनीमध्ये, हा खूप प्रॉब्लेम आहे. कारण एक वेव्ह असते की काउन्सिल एरियामध्ये की अँटी डेव्हलपमेंट वेव्ह झाली तर मग सगळं सेंटिमेंट अँटी डेव्हलपमेंट शिफ्ट होतं, मग सगळे काहीच अप्रूव्ह करत नाही ते लोक.
0: बरोबर. पण आता हे नवीन जे मध्यंतरी काहीतरी रुल्स चेंज झाले इन्व्हेस्टमेंट वगैरेचे, त्याचा पण ह्याच्यावरती फरक पडेल का?
1: त्याच्यामुळे फायदा होईल, नवीन बांधणाऱ्यांना फायदा होईल. कारण लँड आता जी जुन्या प्रॉपर्टीज आहेत, लँड रिच प्रॉपर्टीज जे लोक पूर्वी घेऊन ठेवायचे आणि त्यांना नेगेटिव्ह गिअरिंग मिळायचं, तर त्या प्रॉपर्टीज आता जास्त वाढणार नाही. त्यामुळे त्या प्रॉपर्टीज तुम्हाला थोड्याशा स्वस्तात, मी म्हणत नाही की 50% ड्रॉप होईल मार्केट, बट इट विल ड्रॉप बाय 10%. आणि त्या प्रॉपर्टीज मिळतील ॲज अ डेव्हलपर, आणि मग त्या प्रॉपर्टीजवरती ब्रँड न्यू बांधून त्या ब्रँड न्यू प्रॉपर्टीज विल सेल एट अ प्रीमियम. कारण ब्रँड न्यू प्रॉपर्टीजवरती नेगेटिव्ह गिअरिंग आणि टॅक्स सीजीटी टॅक्स अजून पण अवेलेबल आहे, तर त्याच्यामुळे हे जे डुप्लेक्सेस किंवा टाउन हाऊसेस किंवा असे सगळे प्रोजेक्ट्स येतील तर ते त्याचा त्यांना जास्त फायदा होईल. म्हणजे
0: बरोबर. म्हणजे आता बऱ्याचशा ठिकाणी अशी की जी त्यांचे 600 स्क्वेअर मीटर किंवा मोठी ज्या जमिनीची घरं आहेत जमीन आणि ती फार 40-50 वर्ष जुनी आहेत किंवा फायब्रोची आहेत वगैरे, तर ती पाडून तिथे डुप्लेक्स बांधणं वगैरे अशी हे होईल का?
1: हो हो हो, जिकडे जे कम्प्लाय होत असेल, म्हणजे त्याचे साईजेस वगैरे इफ दे कम्प्लायंट विथ द DCP लोकल डेव्हलपमेंट कंट्रोल प्लॅन, त्याच्यामध्ये ते फिजिबल होतील घरं,
0: जास्त फायदेशीर होतील. आणि
1: फायदेशीर होतील कोणाला, तुम्ही स्वतः मानली तर किंवा डेव्हलपरला स्वस्तात लँड मिळाली तर. आणि दुसरं काय की एक्सपेक्टेशन लोकांचं, कारण जे लँड होल्डर्स आहेत त्यांचं एक्सपेक्टेशन आता इट विल बी रिझनेबल. म्हणजे पूर्वी एक्सपेक्टेशन ज्या होतं की नाही माझं प्रॉपर्टी साधारणपणे 8 लाखाची असेल तर मला $1 million मिळाले पाहिजे, तर तसं म्हणजे आता तो 8 लाख ही विल एक टेक $800,000
0: प्रॉपर्टी,
1: अ बिग चेंज. आणि ते आय थिंक दॅट्स वॉट द गव्हर्नमेंट इज ट्राईंग टू डू, की लॉंग टर्म मध्ये दे आर ट्राईंग टू टेक आउट द मेक द अवेलेबिलिटी ऑफ स्टॉक, डेव्हलपमेंट स्टॉक. कारण सिडनीमध्ये प्रत्येक सबमध्ये तुम्ही गेलात, प्रत्येक सबमध्ये नवीन कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. म्हणजे फ्रॉम कॅब्रामाटा पेनरिथ कुठेही असा सबब एक नाहीये की जिकडे लॉकडाऊन रिबिल्ड नाही झालेले आहेत, किंवा कारण सेकंड जनरेशन थर्ड जनरेशन ऑफ मायग्रंट्स वॉन्ट्स टू बी इन सिडनी.
0: बरोबर.
1: कुठल्याही सबमध्ये दे कॅन अफोर्ड टू बाय प्रॉपर्टी इन सिडनी. तर फॅमिलीज असतात, म्हणजे भाऊ असतात, हे सगळे दे वॉन्ट टू लिव्ह टुगेदर ऑर नियर बाय.
0: बरोबर. मी तुम्ही हल्ली एक प्रोजेक्ट केलं होतं बॉकम हिल्स मध्ये, तर त्याला किती वेळ लागला? आणि मी ते पण असंच लॉकडाऊन रिबिल्डच होतं ना, सॉर्ट ऑफ.
1: हो, 2 1500 स्क्वेअर मीटरची हे होते आणि त्याला 15 टाउन हाऊसेस बांधले. माझा वेळ लागला जास्त, कारण माझा कन्स्ट्रक्शन टाइम माझा ऍक्च्युअल 2 वर्ष होईल आता. कन्स्ट्रक्शन टाइम 1.5 वर्ष होईल, कारण आम्ही लॉकडाऊन डेमॉलिशन पासून म्हणजे स्लॅब पहिली टाकली नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आणि आता आम्ही फिट आउट लावलेलो आहेत. पण प्लॅनिंग अप्रुव्हल्सला 2 वर्ष लागली मला, तर त्याच्यामुळेच तो प्रॉब्लेम झाला बेसिकली.
0: आणि प्रत्येक वेळी असं अप्रुव्हलला उशीर झाला की तुम्ही ते जमिनीचे
1: मला व्याज द्यावं लागतं, इंटरेस्ट द्यावा लागतो. आणि तेच म्हणून डेव्हलपमेंट इज अ रिस्की गेम, आणि हे म्हणजे काय एक प्रॉब्लेम की जे अथॉरिटीज मध्ये काम करत असतात काउन्सिल सिडनी वॉटर ट्रान्सपोर्ट फॉर न्यू साउथ वेल्स किंवा त्यांना वाटतं की हे डेव्हलपर आहेत ह्यांना आपण छळूया जास्तीत जास्त आणि डिझाईन आणखी आपली सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डिझाईन त्याच्यामध्ये करून घेऊया त्या कॉस्टमध्ये आणि ते करत असतात ते तसं पण त्यांना नंतर लक्षात येत नाही की की ऑल दिस कॉस्ट बिल्ड इन टू द प्रोजेक्ट आणि डिलेज द प्रोजेक्ट किंवा त्यांना जर 10 टाउन साठी अप्लाय केलं असेल त्या गावांनी तर मग त्यांचे 8 काढायचे त्यांना मग कट करायचं कारण त्यांची तशी मेंटॅलिटी आहे की दिस पीपल आर मेकिंग मनी बट वी आर नॉट मेकिंग मनी वी आर टेकिंग ह्यूज रिस्क.
0: हे तुमचं कुठे होत आहे? बॉकमेन्स मध्ये आहे ना?
1: हे हिलशार मध्ये होतं.
0: हिलशार मध्ये आणि अगदी चांगल्या मोक्याच्या ठिकाणी आहे.
1: हा चांगल्या 200 मीटर आहे द ग्रोथ शॉपिंग सेंटर मधून आणि इट वॉज अ वेस्टेड लँड म्हणजे तिकडे 20 वर्ष डेव्हलपमेंट झाली नव्हती कारण मध्ये एक स्टॉर्म वॉटरचं इजमेंट मधूनच जात होतं तर आम्ही तो साईडला रिलोकेट केलं बाहेर म्हणजे साईडला घेतलं प्रॉपर्टीच्या आणि म्हणून आम्हाला तिकडे बेसमेंट वगैरे टाकता आला.
0: बरोबर.
1: वी युज द लँड व्हेरी एफिशियंटली हायेस्ट अँड बेस्ट यूज बट डेफिनेटली वी डीड नॉट मेक मोर मनी दॅन वी कुड हॅव मेड.
0: बरोबर.
1: बाय बिल्डिंग समथिंग चीपर.
0: सगळी आता विकून झाली का?
1: आता आहेत 7 विकून झाली आहेत आता 8 आहेत.
0: बरोबर. म्हणजे फारच मोक्याची जागी होती कारण मला वाटते 1-2 बस स्टॉप नंतर डायरेक्ट तिसरा बस स्टॉप सरळ
1: सिटी. 35 मिनिटात सिटीला जाता तुम्ही आणि 5 मिनिटात कासारीला.
0: बरोबर.
1: कासारीला.
0: त्यानंतर पुढचं कोणतं प्रोजेक्ट
1: आता आहेत पाईपलाईन मध्ये आहेत पण अजूनपर्यंत बघतोय मी आता कारण हा सेटल होईल डिसेंबर पर्यंत तर दुसरे 2-3 ठिकाणी बघतो मी प्रोजेक्ट.
0: सगळे प्रोजेक्ट तुम्ही स्वतःच्याच पैशाने वगैरे करता की एकत्र येऊन मित्रमंडळी एकत्र येऊन किंवा असं जॉईंट व्हेंचर?
1: नाही मेजर माझे पैसे असतात पण माझे इन्व्हेस्टर्स पण आहेत त्याच्यामध्ये दुसरे तर मी शक्यतो होलसेल इन्व्हेस्टर्स असेल तर मी बघतो.
0: बरोबर.
1: आणि समबडी हू कॅन टेक द रिस्क सो देर इज डेफिनेटली अदर इन्व्हेस्टर्स आय युज.
0: पण तरी पण मला वाटते आपल्या श्रोत्यांपैकी कोणी किंवा असं मराठी कोणी उद्योजक नवीन ह्याच्यात पडायचं त्याने ठरवलं
1: नक्की मदत करेन मी नक्की त्यांना फिजिबिलिटी पासून लँड पासून एक्झिक्युशन सगळं मी मदत करेन.
0: तुमचे डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे आपण आकाशवाणीच्या वेबसाईट वरती टाकूच.
1: हो नक्की.
0: आपण त्या दिवशी बोलूया. पुन्हा एकदा आपण इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि तुमच्या यशाबद्दल अभिनंदन आणि पुढच्या भविष्याबद्दल सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो मी.
1: थँक्यू. थँक्यू व्हेरी मच दीपक. आणि इतक्या वर्षापासून तुम्ही प्रोग्राम्स करतायत आकाशवाणीला पण अगदी म्हणजे सपोर्ट असतो आणि तू पण इतक्या वर्ष तो ऍज अ व्हॉलंटियर तू करतोयस तर इट इज रिअली क्रेडिटेबल.
0: नक्की नक्की.
1: थँक्यू.
0: धन्यवाद.
2: कार्यक्रम फार इन्साइटफुल आणि छान झाला. सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

नमस्कार श्रोते हो, मी रश्मी कुकडे सादर करणार आहे आजची सिडनी डायरी। आजच्या डायरी आपण ऐकणार आहोत स्थानिक बातम्या, आजच्या दिवसाचे महत्व, काही कार्यक्रमांबद्दल माहिती व हवामानाचा आढावा। डेलाइट सेव्हिंगच्या बदलाची तयारी सगळ्यांनी केली असणारच। NSW सहित ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण पूर्वेकडील राज्यांमध्ये 4 ऑक्टोबर 2026 रोजी पासून डेलाइट सेव्हिंग सुरू होणार आहे, त्यामुळे पहाटे 1 तास घड्याळ पुढे केल्या जाईल। ऑस्ट्रेलियातील घरांच्या किमती सप्टेंबरमध्ये सलग 6व्या महिन्यात घसरल्या। सिडनीमध्ये सप्टेंबर महिन्यात घराच्या किमती 1.4% कमी झाल्या असून मार्चमधील उच्चांकापेक्षा त्या सुमारे 8.6% खाली आहेत। देशभरातील घसरणीवर वाढलेले व्याजदर परिणाम करत असल्याचे विश्लेषण आहे। रिझर्व्ह बँकेने व्याजदर 4.6% केला, कॅश रेट 4.35 वरून 4.60% केला। हा 0.25% वाढीचा निर्णय आहे आणि हा कॅश रेट 15 वर्षावरील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे। सिडनीवर याचा विशेष परिणाम होऊ शकतो कारण मोठा मॉर्गेज असलेल्या घर मालकांच्या मासिक कर्ज हप्त्यावर व्याजदराचा थेट परिणाम होतो। त्याचवेळी वाढलेल्या कर्जाच्या किमतीमुळे सिडनीच्या स्थावर मालमत्तेवरील दबाव वाढला आहे। 1 ऑक्टोबर 2026 पासून सरकारने ऑस्ट्रेलियात ग्राहकांकडून डेबिट, प्रीपेड आणि क्रेडिट कार्ड देयकांवरील अधिभार आकारण्यास बंदी लागू झाली आहे। याचा ग्राहकांवर काय परिणाम होईल? व्हिसा, मास्टर कार्ड आणि इफ्टॉक्स सारख्या कार्डवर अतिरिक्त कार्ड अधिभार आकारता येणार नाही। उदाहरणार्थ एखाद्या वस्तूची किंमत जर $20 असेल तर कार्डने पैसे भरताना अतिरिक्त 1-2%

0: कार्ड शुल्क लावता येणार नाही. या बदलामुळे ग्राहकांची एकूण बचत सुमारे 1.6 अब्ज डॉलर प्रति वर्ष होण्याचा अंदाज आहे. मात्र काही व्यवसाय हे अतिरिक्त खर्च भरून काढण्यासाठी मूळ वस्तू सेवेच्या किमती वाढवू शकतात. याबाबत व्यवसाय क्षेत्राने चिंता व्यक्त केली आहे. लेनकोव येथे प्रस्तावित असलेला सुमारे 1.2 अब्ज डॉलरचा डेटा सेंटर प्रोजेक्ट रद्द करण्यात आला. गुडमॅन ग्रुपने प्रोजेक्ट मार्स थांबवण्याचा निर्णय घेतला. कंपनीने बदललेल्या सरकारी नियमांचा किंवा कायद्यामध्ये भविष्यात काय बदल होतील याबाबत असलेली अनिश्चितता ह्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक परिसर, विकास आणि पर्यावरणाशी संबंधित प्रश्न उपस्थित झाले होते. आता ऐकूया आजच्या दिनाचे महत्व. दरवर्षी 4 ऑक्टोबर प्राण्यांच्या कल्याणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक प्राणी दिन म्हणूनही ओळखला जातो. 4 ऑक्टोबर 1957 रोजी सोव्हिएत संघाने स्पुतनिक 1 हा जगातील पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात पाठवला होता. तो सुमारे 83.6 किलो वजनाचा होता आणि पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत रेडिओ सिग्नल पाठवत होता. म्हणून 4 ऑक्टोबर पासून वर्ल्ड स्पेस वीक सुरू होतो. प्रसिद्ध मराठी अभिनेते, गायक आणि निर्माते अरुण सरनाईक ह्यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1935 साली झाला होता. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला आणि आपल्या आवाजासाठीही ते ओळखल्या जात होते. आता वळूया स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमांकडे. ऑक्टोबर महिना म्हटलं की नवरात्रीचे वेध लागतात. भारताच्या बाहेर असून देखील ऑस्ट्रेलियात सिडनी येथील महाराष्ट्र मंदिर ऑस्ट्रेलिया यांनी 11 ऑक्टोबर रोजी मंदिराकरता देणगी गोळा करण्याकरता गरबा आयोजित करण्यात आला आहे. त्याचे स्थान हार्वे लॉन पवेलियन, कॅसल हिल शोग्राउंड. त्याची वेळ संध्याकाळी 5:30 ते 9 या दरम्यान आहे. तरी नागरिकांनी ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. तसेच 17 ऑक्टोबर रोजी बर्मन हॉल ब्लॅकटाऊन येथे प्रसिद्ध मराठी कलाकार सिद्धार्थ जाधव यांच्या उपस्थितीत रासदांडियाचे आयोजन केले आहे. त्याची वेळ 6:30 पासून सुरू होणार आहे. भारतीय सहायता केंद्र शिका, खेळा आणि जोडलेले रहा या संघटनेने 50 वर्षावरील समुदायासाठी 20 ऑक्टोबर रोजी डिजिटल शिक्षण व सामाजिक जोडणी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचे स्थळ टॅक्सिया हॉल, सेकंड लेन स्ट्रीट, वेंटवर्थी. सकाळी 11:30 ते 4 हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. बहुसांस्कृतिक समुदाय सहाय्य केंद्राने वरिष्ठ नागरिकांसाठी मोफत डिजिटल कौशल्य प्रशिक्षण सत्र आयोजित केले आहे. हे सत्र 22 ऑक्टोबर रोजी 11:30 ते 2 या वेळात E2L1111 लेन स्ट्रीट ब्लॅकटाऊन येथे असणार आहे. हा कार्यक्रम मोफत आहे, ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. तसेच वरिष्ठ नागरिकांसाठी भोजन मोफत देण्यात येणार आहे. हवामानाचा आढावा. सध्याच्या दीर्घकालीन अंदाजानुसार 4 ते 6 ऑक्टोबर तुलनेने उबदार, 7 ते 8 ऑक्टोबर थंड व पावसाची शक्यता असणार आहे. त्यानंतर 9 ते 11 पुन्हा सुधारणा होण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान 17 ते 27 अंश सेल्सिअस आणि किमान 10 ते 18 सेल्सिअस असा अंदाज दिसतो. याचबरोबर सिडनी डायरी मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. नमस्कार.
1: सिडनी डायरी सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, कार्यक्रमात पुढे आपण ऐकूया एक गाणे आणि त्यानंतर वळूया दुसऱ्या कार्यक्रमाकडे. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. या मालिकेचा पुढचा भाग सादर करते श्री सदानंद केळकर आणि श्री दीनानाथ ओक.

आकाशवाणी सिडनीच्या सर्व श्रोत्यांना सदानंद केळकरचा सप्रेम नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात या महिन्यातून एकदा सादर होणाऱ्या या मालिकेमधलं हे 26वं पुष्प आज सादर करण्याची संधी माऊलींनी दिली आहे. श्री दीनानाथ होक आपल्या सर्वांबरोबर श्री ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर त्यांचे विचार आपल्याबरोबर शेअर करणार आहेत. या कार्यक्रमाची फक्त जुळवाजुळव करण्याची आणि आपल्यापर्यंत तो पोहोचवण्याची संधी त्यांनी मला दिली, याबद्दल त्यांचे आणि माऊलींचे मनापासून आभार. आता आपण श्री ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाच्या सहवासात आहोत. तिसरा अध्याय हा कर्मयोग सांगत आहे. स्वधर्म आणि आचरणाचा, ज्याला आपण कोड ऑफ कंडक्ट म्हणू, तो श्रीकृष्णांनी सांगितल्यानंतर अर्जुनाच्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले, जसे आपल्या सगळ्यांच्याही मनात येतात. स्थिर बुद्धीच्या, ज्ञानी आणि स्वधर्म पाळणाऱ्यांची लक्षणं भगवंतांनी सांगितली, पण आपण आजूबाजूला बघितलं तर ज्यांना सर्व कळतं आहे असं आपल्याला वाटतं, जे ज्ञानी आहेत असं आपल्याला वाटतं, तेही कुठेतरी भरकटत चालल्यासारखे दिसतात, स्वधर्माच्या आचरणापासून ढळलेले दिसतात. हे कशामुळे, हे कसं? अर्जुन विचारतो की हे पापाचरण करण्यामागे कोणती प्रेरणा, कोणता हेतू असू शकतो? अर्जुन आपलं शंका समाधान झाल्याशिवाय श्रीकृष्ण सांगत आहेत त्यावर पूर्ण विश्वास ठेवत नाही, किंवा ज्यांनी त्यांनी जे सांगितलं आहे तेवढ्यावरच समाधानही मानत नाही. अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवंत म्हणतात, ज्याच्या जोरावर हे लोक भरकटत जातात तो म्हणजे आहे काम आहे, क्रोध आहे आणि आपला वैरी आहे. यावर माऊलींनी जे भाष्य केलं आहे ते मुळातूनच वाचण्यासारखं आहे. माऊलींचा भावावेग या ओव्या नुसत्या वाचल्या तरी आपल्याला स्पर्श करतो. माऊली म्हणतात, जो हृदय कमली विश्रांती घेणारा आहे, योगी यांचा योगी असा तो श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की याला कारणीभूत असणारे दोन शत्रू आहेत, काम आणि क्रोध. रजोगुणापासून उत्पन्न झालेले हे महापापी आहेत, आपले वैरी आहेत असं समज. चला तर मग श्री ज्ञानेश्वरीच्या सहवासात त्यापूर्वी एक गाणं ऐकूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.

0: आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी स्वामी स्वरूपानंदांनी रचलेली माऊलींची प्रार्थना म्हणूया. नमितो थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरणतयाते होता होता साचे हर्षन चित्ती मावे म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे. आता श्री दीनानाथ ओक त्यांचे विचार आपल्या बरोबर शेअर करत आहेत. ओवी 232 ते 238 आणि 239 ते 245 अध्याय तिसरा.
1: चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 3 मधील 232 ते 238 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ह्याच्या अगोदर भगवंत अर्जुनाला सांगतायत, अर्जुना प्रत्येक जीवाला आपल्या हिताचं काय आहे, बरोबर काय आहे, योग्य काय आहे याची जाणीव होत असतेच, परंतु बहुसंख्य वेळा आपल्यापेक्षा इतरांना आपण जेव्हा बघतो आणि त्यांच्या जीवनात येणारे सुख यश समृद्धी संपत्ती हे सगळं बघतो आणि आपल्यालाही असं वाटतं की ते ज्या मार्गाने जात आहेत तोच मार्ग बरोबर आहे, त्यामुळे हे सगळं त्यांच्या वाट्याला आलं, परंतु आवश्यक नाही की तो मार्ग आपल्यासाठी योग्य असेल. पुढे जाऊन तो मार्ग आपल्याला उलट जास्त अडचणीत टाकू शकतो. एखाद वेळेस आपला मार्ग आत्ता अडचणीचा वाटत असेल, कष्टप्रद वाटत असेल, पण अंतःकरणातून तुला जे स्वतःसाठी योग्य आहे आणि ज्याच्यात तुझं हित आहे हे समजतंय तो मार्ग सोडू नकोस. आत्महिताचा मार्ग सोडू नकोस. अर्जुन सुद्धा जाणकार आहे, ज्ञानी आहे. समाजामध्ये काय चालतं, ज्ञानी पुरुषांबरोबर काय होतं, इथे स्त्री आणि पुरुष असा भेदभाव नाही. पुरुष म्हणजे जीव, ज्ञानी साधकांबद्दल काय होतं हे अर्जुनाने पाहिलंय आणि ते पाहिल्यानंतरच त्यांनी भगवंताला विनंती केली की हे परमेश्वरा, माझ्या मनामध्ये तुझं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर एक शंका निर्माण झाली, ती मला विचाराविषयी वाटते, ती मी विचारू का? आणि अर्जुन म्हणतो, तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियांची ही स्थिती भ्रंशे, मार्गू सांडुनी अनारिसे चालत देखो. अरे जे ज्ञानी आणि जाणकार असतात आपल्याला काय योग्य आहे ह्याची त्यांना पूर्ण जाणीव असते, पण ते सुद्धा मार्ग सोडून दुसऱ्यांच्याच मार्गावर चाललेले दिसतात किंवा दुसराच मार्ग पत्करलेले दिसतात. स्वतःच्या हिताचं काय आहे त्याचा जणू त्यांना विसर पडलेला असतो. सर्वज्ञ ही जे होती हे उपायही जाणती, तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे. ते तर सर्वज्ञ असतात, आपण आपल्या मार्गावरून भरकटायचं नाही त्यासाठी काय उपाय आहेत हेही त्यांना माहिती असत, परंतु स्वतःच्या हिताचा मार्ग सोडून दुसऱ्याच मार्गावर ते चालताना दिसतात. आणि हे कसं, तर एक वेळ मी समजू शकतो, बीजा आणि भुसा अंधू निवाडू नेणे जैसा, नावेक देखणा ही तैसा बरळे कापा. एक वेळ मी समजू शकतो की ज्या मनुष्याला दृष्टी नाही तो बी आणि भुसा यांना वेगळं करू शकणार नाही, निवडू शकणार नाही, परंतु काही वेळा ज्यांना डोळे आहेत त्यांच्याकडनं सुद्धा हा गोंधळ झालेला दिसतो. त्यांनाही योग्य अयोग्य निवडता येत नाही असं दिसतं. हे कशामुळे? एकीकडे जे ज्ञानी आहेत, जाणकार आहेत, ज्यांनी आपल्या स्वतःवर ताबा मिळवण्याचे कष्ट घेतलेत, कष्ट घेतायत, आपल्या विचारांना योग्य दिशा देतायत, आपल्या मनाची धाव योग्य मार्गाकडे ज्यांनी लावलेली आहे. मनाला इकडे तिकडे जे धावू देत नाहीत अशी जी मंडळी जे असता संग सांडिती तेची संसर्गू करिता न धाती वनवासी ही सेविती जनपदाते. अशी जाणकार मंडळी ज्यांनी ज्या वाईट वृत्तींचा संग होता तो टाळला, त्याचा त्याग केला, त्याच्यापासून स्वतःला सावरलं, पण तीच मंडळी नवीन गोष्टींच्या संगात पडतात, त्याला जवळ करतात. आणि एवढंच नाही तर ज्यांनी वनवास पत्करला म्हणजेच थोडक्यात एकांत पत्करला ती मंडळी सुद्धा लोकांमध्ये येऊन त्यांच्यासारखीच वागताना दिसतात. आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती परी बलात्कारे सुविजती तयाची माझी. अर्जुन म्हणतोय भगवंता मला काय बघायला मिळतं, तर असे जाणकार आणि ज्ञानी मंडळी स्वतः तर लपतात. लपतात म्हणजे काय, तर जे दुर्गुण आहेत, ज्या वाईट खोडी आहेत किंवा आजूबाजूला आपल्या मनाचा घात करतील, विचारांना बुद्धीला भरकटवतील अशा गोष्टी आहेत, त्यांच्यापासनं जे स्वतःची काळजी घेत स्वतःला झाकून ठेवतात, दूर ठेवतात, लपवून ठेवतात, कळत न कळत आपल्याकडनं चूक घडू नये, कळत न कळत आपण वेगळ्याच मार्गाला जाऊ नये अशा गोष्टींपासनं जे स्वतःला जपतात, मार्ग चुकण्याचं पाप आपल्याकडनं घडू नये, परंतु त्यांच्या बाबतीत सुद्धा असं दिसतं की त्यांनी असा कितीही प्रयत्न केला तरी कुठल्या तरी प्रकारे अयोग्य गोष्टींचा जणू काही त्या साधकावर प्रभाव पडतो आणि बलात्कार म्हणजेच बळाचा वापर केल्यासारखा त्याच्यावर परिणाम होतो आणि तो मार्ग भरकटतो. तरी बलात्कारे सुईजती तयाची माझी, जयाची जीवे घेती विवसी तेची जडोनी ठाके जीवेंसी चुकविता ते गिवसी तया तेंची. इथे ज्ञानोबाराय म्हणतायत आपल्याला ज्या गोष्टीचा मनापासून त्रास वाटतो ती गोष्ट नको, त्या गोष्टीला टाळायचा, त्याच्यापासून दूर राहायचा आपण अथक प्रयत्न करतो, जणू काही तीच आपली साधना असते, तोच आपला अभ्यास असतो, परंतु घडतं मात्र उलटच. त्याच गोष्टीचा मनात सारखा विचार व्हायला लागतो, हळूहळू मनाला त्याचाच ध्यास लागतो आणि जे चुकवायला पाहिजे ती गोष्ट आपणहून आपल्या गळ्यात येऊन पडते. असाही साधकाला, ज्ञानी माणसाला, जाणकाराला अनुभव येतो. आणि हीच ती अर्जुनाला पडलेली शंका की असं कशामुळे घडतं भगवंता, हे तू आम्हाला समजवून सांग. ऐसा बलात्कारू एकू दिसे तो कवणाचा एथा आग्रह असे हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे. अर्जुन ऋषिकेश अर्थात भगवंताला म्हणतो की हे भगवंता, असा एक प्रकारचा बलात्कार ह्या साधकांवर, ज्ञानी जाणकारांवर होताना दिसून येतो, पण हा आग्रह, ही त्यांच्यावरची बळजबरी कोणामुळे घडते, कशामुळे घडते हे कृपया मला नीट सांग. हे अर्जुनाने भगवंताला विचारलेलं आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात ज्ञानेश्वरी अध्याय 3 मधील 249 ते 245 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारलंय, जाणकार साधक मंडळी, ज्ञानी पुरुष जे सर्वज्ञ आहेत, त्यांच्यावर सुद्धा अशा कुठल्या गोष्टीमुळे बळजबरी होताना दिसते की स्वतःच्या आत्महिताचा मार्ग सोडून त्यांची बुद्धी सुद्धा भ्रम पावते, मन विचलित होतं, हे कशामुळे घडतं, कसं घडतं हे अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारलं. ज्ञानोबा राय आता सांगतायत आपल्याला, तव हृदय कमळ आराम जो योगियांचा निष्काम काम, तो म्हणतसे पुरुषोत्तमो सांगे न ऐक. ज्ञानोबा राय श्रीकृष्णांना सुद्धा जी विशेषण लावतात ना, इतकी मधुर आणि अप्रतिम आहेत की त्या विशेषणांवरच ध्यान धरावं. आता श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांनी विनंती केली आहे त्याप्रमाणे त्याच्या शंकेला उत्तर देत आहेत. ते श्रीकृष्ण कसे आहेत, तव हृदय कमळ आराम जे सर्वांच्या हृदयरूपी कमळावरती स्थित आहेत, आराम करतायत, विश्राम पावलेले आहेत ते श्रीकृष्ण, जो योगियांचा निष्काम काम. काम म्हणजे इच्छा, निष्काम म्हणजे निरिच्छा. निष्कामाविषयी ज्यांनी इच्छा धरली, निष्काम रूपीच इच्छा ज्यांच्या मनात वास करते, त्या योगियांचा हा निष्काम काम, तो म्हणतसे पुरुषोत्तम सांगे नाईक, हे ज्ञानोबारायांनी केलेलं वर्णन आहे. आता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, तरी हे काम क्रोधू पाही जयांते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानी जती. भले भले जाणकार लोक सुद्धा मार्ग भरकटतात, त्याच कारण परमात्मा श्रीकृष्ण आपल्याला सांगतायत, तरी हे काम क्रोधू पाही, काम आणि क्रोध. काम म्हणजे इच्छा, क्रोध म्हणजे संताप, राग, द्वेष, सगळं आलं त्याच्यात. तर हे काम आणि क्रोध कसे आहेत, तर ज्यांच्या ठिकाणी मुळीच दयाळूपणा नाही, दयाळूपणाचं कुठलंही लक्षणच नाही, त्यामुळे हे कृतांताच्या ठाई मानी जाते. दयाळूपणा नसल्यामुळे हे आपला नक्कीच घात करणार हे पक्क समज. आता कामक्रोधांचे गुणविशेष सांगतायत. हे कामक्रोध कुठे सापडतात, त्यांचं स्वरूप काय, याविषयी जागरूकता आणण्याचं काम ज्ञानोबा राय करतायत. ज्ञानोबा राय सांगतायत, हे ज्ञान निधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, भजन मार्गींचे मांग मारकजे. हे कामक्रोध कसे आहेत, तर ज्ञानरूपी आत्मज्ञानरूपी संपत्तीवर, धनसंपत्तीवर जे वेटोळं घालून बसलेले साप आहेत. आत्मज्ञानरूपी धनसंपत्तीवर वेटोळे घालून बसलेले साप आहेत. एवढंच नाही तर आज विषयांना जीव भुलतो, विषयांच्या मागोमाग जातो आणि जणू काही विषयरूपी गुहेतच तो शिरतो. विषयांचा आनंद घेण्यासाठी विषयरूपी गुहेत हा जीव शिरतो, त्या गुहेमध्ये लपून बसलेले हे वाघ आहेत. विषयाच्या मागे मागे हा जीव कधी येतो आणि त्याच्यावर आपण कधी झडप घालतो, अशी वाट बघत बसलेले हे वाघ आहेत. जे परमेश्वराच्या भजनी लागतात, परमेश्वराची प्राप्ती व्हावी म्हणून ज्या वाटेवरती वाटचाल करायचा प्रयत्न करतात त्यांना सुद्धा गाठून फसवून त्यांचा घात करणारे हे मारेकरी आहेत. ज्ञानोबा रायांनी हे गुणविशेष या कामक्रोधाचे सांगितलेत. अजून ज्ञानोबा राय म्हणतात, हे देह दुर्गींचे धोंड, इंद्रिय ग्रामींचे कोंड, यांचे व्यामोहादिक बंड जगावरी. अर्थात आपल्याला हा देहरूपी मजबूत असा किल्ला मिळालेला आहे. या किल्ल्याची रचना अनेक गोष्टींमुळे झालेली आहे. किल्ला बांधताना मजबूत पक्के असे दगड वापरले जातात. काम आणि क्रोध सुद्धा हे असेच दगड आहेत जे ह्या देहरूपी किल्ल्याला बळकट बनवतात. म्हणजेच साधकाची देहबुद्धी, देहाला धरूनच सुखाची कल्पना, देहाला धरूनच विषयांचा उपभोग, ह्या दृष्टीने देहबुद्धी पक्की बनवतात. या देहामध्ये इंद्रियांच्या ठिकाणी विषय वास करतात. त्या विषयांचा आनंद घेण्याची बुद्धी जीवाला होते. त्यामुळे जणू काही ह्या इंद्रिय रूपी गावाच्या भोवती जी भिंत आहे त्या भिंतीच कार्य काय, तर ह्या विषयांना सुरक्षित ठेवायचं. आणि हे कोणाच्या साह्याने, तर काम क्रोधांच्या साह्याने. इंद्रियांच्या ठिकाणी जी विषयासक्ती आहे त्या विषयासक्तीचं संरक्षण करायचं. अशा रीतीने हे काम क्रोध भल्या भल्या जाणकार लोकांना विचार शून्य बनवतात. आणि अशा प्रकारे त्यांनी ह्या जगामध्ये बंड करून सोडलेलं आहे. हे रजोगुण मानसीचे समूळ आसुरीयेचे धालेपण ययांचे अविद्या केले. माऊली म्हणतायत की आपल्या मनामध्ये जो रजोगुण आहे तो मनाचा हा रजोगुण म्हणजेच कामक्रोध. कामक्रोध म्हणजेच रजोगुण. या ठिकाणी आता ज्ञानोबा राय सर्वप्रथम आपल्याला गुणाची ओळख करून देत आहेत. त्रिगुणांपैकी रजोगुणाची ओळख करून देत आहेत. असे हे कामक्रोध म्हणजे आसुरी संपत्तीच. आणि या कामक्रोधांना कोणी पोचलंय, कोणी मोठं केलंय, तर ज्ञानोबा राय म्हणतात अविद्यारूपी माऊलीनी, अविद्यारूपी दाईनी अत्यंत काळजीपूर्वक या कामक्रोधांचं पोषण केलेलं आहे. असे हे कामक्रोध मनामध्ये रजोगुणाच्या रूपाने नांदतात. पुढे जाऊन ज्ञानोबा राय म्हणतात हे रजाचे कीर जाहले परी तमासी पढियंते भले तेणे निज पद या दिधले प्रमाद मोहो. हा रजोगुण म्हणजे कामक्रोधांचंच रूप आहे. पण ह्याच सुद्धा काय सुरेख वर्णन माऊलींनी केलंय. असं वर्णन केलंय की जे आपल्या मनावर बिंबावं आणि साधक सावध राहावा. ज्ञानोबा राय म्हणतात ह्या रजोगुणापासून जन्मलेले हे काम आणि क्रोध. रजोगुणापोटी यांनी जन्म घेतला पण लाडके आणि आवडते कोणाचे झाले, तर तमोगुणाचे झाले. तमोगुणाने यांचं खूप कौतुक केलं आणि या कौतुकामध्ये आनंदाने प्रेमाने आपल्या स्वतःच निजपद म्हणजेच पदव्या एक प्रकारे मान या कामक्रोधांना तमोगुणाने दिला. आणि स्वतःच्या पदव्या देताना या कामक्रोधांना सुद्धा प्रमाद आणि अविवेक या पदव्या त्यांनी बहाल केल्या. असं वर्णन ज्ञानोबा रायांनी केलेलं आहे. हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकिया परी जे जीविताचे वैरी म्हणूनिया। मृत्यूच्या नगरात अर्थात या पृथ्वी लोकावरती, या पृथ्वी लोकावरती अत्यंत प्रिय असलेले म्हणजे हे काम क्रोध आहेत। अगदी खरे मित्र मानले जातात। कारण का? कारण हे जीवाचे वैरी आहेत। अहो, मृत्यू लोक म्हटल्यावर जीवाचा घात करणं, घात होणं हे आलंच। मग जीवाचा घात करणं आणि घात होणं आवश्यक असेल तर त्याला सर्वतोपरी मदत ह्या कामक्रोधांचीच। म्हणून मृत्यू लोकात त्यांना मित्रासारखं वागवलं जातं, मित्र मानलं जातं। ज्ञानोबारायांनी अशा प्रकारे श्रीकृष्णांच्या अंतःकरणातले भाव टिपत, अर्जुनाच्या मनात आलेली शंका दूर करत, ह्या कामक्रोधांचं स्वरूप, रजोगुणाचं स्वरूप आपल्या समोर उलगडलेलं आहे। हा विषय अत्यंत साधकांच्या दृष्टीने चिंतनीय आहे। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी।
0: कार्यक्रमाच्या या दुसऱ्या भागात आपण आता ओवी 246 ते 256 यावरील श्री दीनानाथ ओक यांचे विचार ऐकणार आहोत। माऊली म्हणतात, क्रोधा एवढा मोठा शत्रू कुठलाही नाही। जिथे काम आहे तिथे क्रोधाने प्रवेश केलाच म्हणून समजावं, जिथे क्रोध आहे तिथे सर्व वैर्यांनी प्रवेश केलाच म्हणून समजावं। हे विशेष करून बुद्धिजीवी आणि ज्ञानी माणसांच्या हात धुवून मागे लागतात। हे महाकर्म कठीण आहे, काम आहे असं वाटणं साहजिकच आहे, पण यामध्ये युक्ती आहे की तुम्ही एकालाच पकडा, पार ठेचून मुरगळून टाका, उरलेले आपोआप नांग्या टाकतील। कारण हे सर्वजण एकमेकांच्या जीवावर जगत असतात। कोणत्या शत्रूशी लढायचं हा ज्याचं त्यांनी ठरवावं। सगळ्यात सोपा आहे त्याला पकडा। आपल्यात बळ नाही तर उगाचच कशाला बलाढ्य शत्रूशी लढायला जायचं, आपणच धारातीर्थी पडायचो। आपली शस्त्रे सतत पाजळून तयार पाहिजेत, हे युद्ध आहे। तेव्हा आता ऐकूया श्री दीनानाथ ओक यांचं चिंतन, ओवी 246 ते 254 अध्याय 3।
1: चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात। ज्ञानेश्वरी अध्याय 3 मधील 246 ते 254 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया। ज्ञानोबा राय सध्या आपल्याला काम क्रोधांबद्दल सांगतायत। काम आणि क्रोध यांनी ह्या जगामध्ये जो धुमाकूळ घातलेला आहे, त्यांचं जे अस्तित्व आहे, त्यांची जी व्यापकता आहे, त्याबद्दल ज्ञानोबा राय यांनी सुंदर वर्णन केलेलं आहे। सविस्तरपणे हे साधकांना सांगण्याचं कारण एवढंच की आज ह्या काम आणि क्रोधांची शक्ती काय आहे, अफाट आहे, सर्व जगाला ते व्यापून आहेत। त्याचंच वर्णन करताना ज्ञानोबा राय म्हणतात, जयांसी भुकेलिया आमिषा, हे विश्व न पुरेची घासा, कुळवाडी यांची आशा चाळीत असे। अर्थात या काम क्रोधांना भूक लागते, भूक लागल्यानंतर त्यांना काय खायला द्यायचं, असं काय द्यावं की ज्यामुळे त्यांचं पोट भरेल। ज्ञानोबा राय म्हणतात, संपूर्ण विश्वाचा घास त्यांना खायला दिला तरी तो जणू एक घास ठरतो आणि त्यांची भूक काही शांत होत नाही, अजिबात शांत होत नाही। ही जगरूपी जी आहे ती शेती आहे त्यांच्यासाठी, आणि त्याच्यातूनच निघणार विषय, वासना, विकार ह्यांचं पीक त्यांचं पोट भरत असत, असं वर्णन ज्ञानोबा राय करतात। ते करण्याचं कारण की आपल्याला कल्पना यावी की ह्या काम आणि क्रोधांची काय ताकद आहे। कौतुके कवळिता मुठी, जिये 14 भुवने थे कुटी। अगदी कौतुक म्हणून ह्या काम आणि क्रोधांनी आपल्या मुठी वळल्या तर त्याच्यात 14 भुवन सुद्धा लहान पडतात। ते भ्रांती ती धाकुटी वाल्ली धुल्ली, अर्थात ह्या कामक्रोधांची एक धाकटी बहीण आहे। ज्ञानोबा राय एक रूपक देतायत, ते म्हणतायत या कामक्रोधांची एक धाकटी बहीण आहे आणि त्या बहिणीवर यांचं खूप प्रेम आहे। आणि त्या बहिणीचं नाव काय? तर भ्रांती। आणि ही भ्रांती ह्या जगामध्ये 14 भुवनांमध्ये जो काही आपला प्रताप गाजवते, आवडती बहीण असल्यामुळे काम आणि क्रोध तिला पूर्ण सहाय्य करतात आणि तिचं कौतुकच करतात। जे लोकत्रयाचे भातुके, जे लोकत्रयाचे भातुके खेळतांची खाय कवतिके, तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णाजिये। हे जे त्रैलोक्य आहे, हे त्रैलोक्य या कामक्रोधांकडून कसं आहे? तर भातुकलीच्या खेळामध्ये ज्याप्रमाणे खाण्यासाठी पदार्थ वाढले जातात, तो प्रत्येक पदार्थ चिमिटभर सुद्धा नसतो, ते पदार्थ सहज खाल्ले जातात। हे त्रैलोक्य सुद्धा ह्या कामक्रोधांसाठी भातुकल्यातल्या अन्नाप्रमाणे, खायच्या पदार्थांप्रमाणे चिमिटभर चिमिटभर। आणि त्यातूनच ह्या जगामध्ये विषयांमधनं सुख मिळवायचं ही जी तीव्र इच्छा आहे, ही जी तीव्र इच्छा आहे, ती इच्छा ती वासनाच जणू काही ही कामक्रोधांची दासी आहे। ही वासना ह्या जगामध्ये कामक्रोधांचं काम करते आणि जीवाला विषयांची विषय सुखाची आवड लावते आणि त्यावरच हे सगळं जग जगतंय। पुढे ज्ञानोबा राय म्हणतात, हे असो मोहे मानिजे यांते अहंकारे घेपे दिजे, जेणे जग आपुलेनी भोजे नाचवीत असे। या 249 ओवीत ज्ञानोबा राय आपल्याला सांगतायत श्री कृष्णांच्या मनातले भाव जे अर्जुनाला श्री कृष्ण व्यक्त करतायत, ते म्हणतायत, हे असो अर्जुना, तुला मगाशी सांगितलं की तमोगुणाने ह्या रजोगुणातून प्रगट झालेल्या कामक्रोधांना आपल्या स्वतःच्या पदव्या देऊ केल्यात, प्रमाद आणि अविवेक। त्यातला हा अविवेक ह्या कामक्रोधांना खूप मोठा मान देतो, त्यांचा आदर सत्कार करतो, कारण त्या जोरावर तर कामक्रोध जगपर्यंत जगभर आपलं काम करतात, त्यामुळे अविवेक यांना खूप मान देतो। आणि अहंकार, अहंकाराने तर कामक्रोधांशी हातमिळवणीच केली आहे, त्यांच्या बरोबर तो उघडपणे व्यवहार करतो, बिझनेस करतो। काय बिझनेस करतो? विषय सुखाच्या घेण्या देण्याचा व्यापार करतो। आणि म्हणून हा अहंकार स्वतःलाही सुखी करतो आणि कामक्रोधांनाही सुखी करतो, त्यामुळे हा अहंकार वाटेल तसं जग नाचवत असतो। हे फार सुंदर वर्णन ज्ञानोबा रायांनी केलेलं आहे। या पुढे जाऊन हे कामक्रोध काय करतात? तर जेणे ज्यांनी सत्याचा भोकसा काढिला, मग असत्य तृणकुटा भरिला, तो दंभू रुढविला जगी। ज्याप्रमाणे माऊली ओल्या नारळाची करंजी असावी आणि त्या करंजीमधनं तो गोड मऊ मुलायम, त्याच्यामध्ये जे सारण भरलेलं असतं ते काढून घ्यावं आणि त्या ठिकाणी चिखल घाण रूपी सारण भराव, तसं ह्या कामक्रोधांनी केलंय। जगातनं सत्य काढून घेतलं आणि सत्याच्या जागी असत्याचं सारण भरलं आणि ते खाल्ल्यावरच जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न जगात सुरू झाला। जे आपल्याजवळ नाही ते दाखवण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि त्यालाच दंभ म्हटलेलं आहे आणि त्या दंभाला सुद्धा जगात मान मिळाला. साध्वी शांती नागविली मग माया मांगी शृंगारिली तिये करवी विटाळविली साधू वृंद. ज्ञानोबाराय म्हणतात अहो साधू वृंद सुद्धा याच्यातनं सुटले नाहीत. एक अत्यंत साध्वी, साध्वी म्हणजे जी स्त्री शांतपणे आपल्या आपल्यात रमलेली आहे, कोणालाही त्रास न देता एकांतात राहिलेली आहे, अशी ही साध्वी. या साध्वीचं नाव शांती. त्या शांतीची सुद्धा यांनी नासाडी केली आणि तिच्या जागी अत्यंत कुरूप, अत्यंत ओंगळवाणी अशी जी कपटरूपी माया, तिला सजवलं. तिला असं सजवलं की जणू काही ती शांतीच आहे असं वाटावं. मग माया मांगी शृंगारिली आणि त्या मायेला शांती म्हणून सजवलं आणि तिये करवी विटाळविली साधू वृंदांचा नाश केला. तिये करवी विटाळविली साधू वृंदे. अशा प्रकारे इही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची खाली काढिली, जितया मान मोडिली उपशमाची. किती सुंदर वर्णन ज्ञानोबारायांनी केलंय. हे वर्णन वाचताना माऊली साधक लोक एकदम गंभीर होतात. गंभीर होतात म्हणजे चिंतामग्न नाही, चिंतन आणि मनन करतात की खरोखरच अशी ही कामक्रोधांची व्याप्ती एक त्याच्यातून आपण आपल्याला सांभाळायचं. परमेश्वराच्या चरणी दृढ विश्वास ठेवून सांभाळायचं. या कामक्रोधांनी काय केलंय तर विवेक, ज्या विवेकाच्या साह्याने योग्य काय अयोग्य काय, नश्वर काय ईश्वर काय याची ओळख पटते, म्हणून ज्या विवेकाला मान आहे त्या विवेकाची प्रतिष्ठाच नाहीशी केली आहे. त्या विवेकाला ज्या गोष्टीमुळे सामर्थ्य मिळतं ते म्हणजे वैराग्य. वैराग्य, त्या वैराग्याच्या अंगाची सालच सोलून काढली. त्या वैराग्याला सुद्धा खूप त्रास दिला, त्याचं सगळं तेज नाहीस केलं. आणि एवढंच नाही तर जिवंतपणीच त्या उपशमाची, मान मर्यादेची मानच मोडून टाकली. किती ताकद आहे या काम क्रोधांमध्ये. ही संतोषवन खांडिले, या दोघांनी, इही म्हणजे कामक्रोधांनी संतोषवन खांडिले, धैर्य दुर्ग पाडिले, आनंद रूप सांडिले उपडून. या कामक्रोधांनी संतोष रूपी वन, साधू संत खूप मेहनत घेतात, खूप तप करतात, उपासना करतात आणि त्याच्यातून संतोष रूपी वन उमलतं. त्या संतोष रूपी वनाला सुद्धा हे उद्ध्वस्त करून टाकतात, कारण मुळात यांच्या ठिकाणी दया माया काही नाहीच. ज्या धैर्याने विषयांच्या मागे आपलं मन धावायला नको म्हणून जे धैर्य मनामध्ये साधक मंडळी धारण करतात, त्या धैर्य रूपी किल्ल्याला सुद्धा हे जमीनदोस्त करून टाकतात. संतोष रूपी वन उगवायला लागलेलं असतं, मनामध्ये धैर्य धारण केलेलं असतं, उपासनेला कुठेतरी सुरुवात झालेली असते, मनामध्ये समाधानाचं रोपटं उगवत असतं, त्या रोपट्याला सुद्धा हे दोघं उपटून टाकतात, मुळापासून उपटून टाकतात. इही बोधाची रोपे लुंचली, सुखाची लिपी पुसली, जिव्हारी आगी सुदली तापत्रयाची. अजून खोलात जाऊन ज्ञानोबाराय सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात की अहो आत्मज्ञान रूपी बोधाची रोप लावलेली असतात, ती रोप सुद्धा ही तोडून टाकतात, उखडून बाहेर टाकून देतात. ती रोप जशी वाढतात तशी थोडीफार आत्मसुखाची, खऱ्या सुखाची कल्पना जीवाला कुठेतरी यायला लागते, ती कल्पनाच ते पुसून टाकतात, सुख हा शब्दच आयुष्यातनं पुसून टाकतात आणि त्याच्याऐवजी हृदयामध्ये तीन दुःखरूपी धगधगत्या अग्नीची सोय करतात। ही तीन दुःख कुठली तर आध्यात्मिक, आधी दैविक आणि आधी भौतिक, ह्या तीन दुःखांची पेरणी करतात। या दुःखांमध्ये जीव पोळून निघतो। कामक्रोधांबद्दलचं हे वर्णन ज्ञानोबारायांनी विशेषपणे केलेलं आहे। सर्व साधकांना ते चिंतनीय मननीय आहे। आपण परमेश्वराच्या चरणी हीच प्रार्थना करावी की तुझ्या चरणांचा आणि नामाचा आम्हाला आधार आहे, त्या आधाराच्या जोरावर आणि तुझ्या ठिकाणी असलेली करुणा आणि दयाळूपणा याच्या कृपेवरती तू आमचं कामक्रोधांपासून रक्षण कर। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी।
0: आता या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। श्री दीनानाथ ओक यांनी अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात त्यांचे विचार आपल्याबरोबर शेअर केले, याबद्दल त्यांचे मनापासून आभार। आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना धन्यवाद आणि नमस्कार।
2: कार्यक्रम नेहमीप्रमाणेच फार छान झाला, सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे। पुन्हा भेटू पुढच्या रविवारी सकाळी ठीक 11 वाजता। मी सोहम वागळे आता आपला निरोप घेतो। जाता जाता ऐकूया आपल्या प्रायोजकांचे संदेश आणि त्यानंतर एक गाणे।
3: स्वतःच घर, स्वप्नांचं घर पूर्ण होणार आज।

वर्षभराचा भार, म्हणूनच आधी खात्री करा, घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन्स. ते शोधतील मेजर, मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट्स फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा, तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.